सुप्रभात श्रोते हो, एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख, शके 1948 अर्थात 12 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या या प्रसारणसभेत मी वैशाली नांदगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करता होत मंगल ध्वनीनं.

0: राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने इन शर्तों को नामंजूर कर दिया था। शांति प्रस्ताव खारिज होने के बाद कच्चे तेल की कीमतों में 4% से अधिक का उछाल आया है। आईपीएल क्रिकेट में दिल्ली कैपिटल्स ने पंजाब किंग्स को 3 विकेट से हरा दिया। 211 रन के लक्ष्य का पीछा करते हुए दिल्ली कैपिटल्स ने 19 ओवर में 7 विकेट पर 216 रन बनाकर मैच जीत लिया। आज गुजरात टाइटंस का मुकाबला अहमदाबाद में सनराइजर्स हैदराबाद से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायामाची आवश्यकता असते, पण मनाला निरोगी ठेवण्यासाठी काय करायचं असतं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही। मन निरोगी राहतं ते चांगल्या विचारांमुळे। हे चांगले विचार आपल्या मनाला कायम शांत आणि संयत ठेवतात, ज्यामुळे आपलं मन आपल्याला नेहमी चांगलं कृत्य करायला प्रवृत्त करत असतं। याच अनुषंगानं चांगल्या विचारांचं अमृत देणाऱ्या अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूयात सेवाभाव याविषयी डॉ शुभदा धारुरकर यांचे विचार।
2: दरवर्षी 12 मे हा आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिवस म्हणून साजरा केला जातो। आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस असतो। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस परिचारिका दिन म्हणून मानला जातो। फ्लोरेन्स नाइटिंगेल आधुनिक परिचारिका सेवेची संस्थापक म्हणून ओळखल्या जातात, तसंच एक समाजसुधारक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। रुग्णालय स्वच्छतेवर त्यांचा भर होता, तसेच स्वतः अनेक नवनवीन वैज्ञानिक संशोधनातून त्यांनी अनेक गोष्टींवर उपाय शोधले आणि मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न केले। तत्कालीन परिस्थितीत त्यांनी रुग्णसेवा करण्याचा मार्ग स्वीकारला, यामुळे त्यांच्या घरातूनच त्यांना विरोध झाला, पण कुणाचंही न ऐकता त्यांनी जर्मनी आणि पॅरिस इथून परिचारिकेचं शिक्षण पूर्ण केलं आणि लंडनच्या एका रुग्णालयात काम सुरू केलं। 1854 क्रिमियन युद्धात सेवा दिली। रात्रीच्या वेळी रुग्णांना भेटण्यासाठी, देखभाल करण्यासाठी त्या हातात दिवा घेऊन जखमी लोकांना सेवा देत होत्या, म्हणून त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हणतात। रुग्णालयात स्वच्छता, शुद्ध हवा, आवश्यक पोषण हे अनिवार्य केलं। स्वास्थ्यासाठी आकड्यांचा वापर करून मृत्यूदर कमी केला। सेवा, त्याग आणि वैज्ञानिक विचार यांचं एक अनोखं मिश्रण म्हणजेच फ्लोरेन्स नाइटिंगेल। एका मोठ्या श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या फ्लोरेन्सनं हा पेशा स्वीकारला। ही त्यांच्या मनाची श्रीमंती, कारण या पेशासाठी लागतो तो सेवाभाव, हा भाव फ्लोरेन्सकडे होता। तर सेवाभाव म्हणजे एखाद्याला गरज असेल तेव्हा मदत करणं, निस्वार्थ भावनेनं अंतःकरणपूर्वक शांत समंजसपणे ही सेवा करणं, हा भाव नैसर्गिकच असला पाहिजे। त्याशिवाय अंतस्फूर्तपणे हे कार्य घडू शकत नाही। आपल्या संस्कृतीत सेवाभाव अत्यंत महत्वाचा, श्रेष्ठ मानला गेला आहे आणि अनेक उदाहरणं, आदर्श आपल्यासमोर आहेत। श्रावणबाळ, भरत, भक्त पुंडलिक या लोकांचा सेवाभाव परमोच्च होता। यासाठी विशाल अंतःकरण आणि समर्पणाची भावना असावी लागते। कुठल्याही परताव्याची फळाची अपेक्षा न करता तुम्ही सेवा करणं अपेक्षित असतं। समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी ही सेवा आहे। डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, आगरकर अशा अनेकांनी समाजसेवेसाठी कष्ट उपसले आहेत, म्हणूनच आजचा सुशिक्षित समाज घडला आहे। खरं तर राजकारण हे क्षेत्रही सेवेचंच। प्रजेनं राजा निवडून देणं आणि राजानं प्रजेची सेवा करणं हे क्षेत्र जनसेवेचं उत्तम साधन आहे। आरोग्य सेवा देखील महत्वाची। सामाजिक आरोग्य, व्यक्तीचं आरोग्य यासाठी तर रुग्णालय असतात, तेथील डॉक्टर्स आपल्याला आरोग्य सेवा पुरवतात, त्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं। हीच आरोग्य सेवा आपल्या संस्कृतीनं प्राचीन काळापासून सांगितली आहे। तेव्हा देश, समाज, व्यक्ती यांच्याबद्दल प्रेम, सहानुभूती असली तरच हा सेवाभाव उमलत जातो। निर्व्याज सेवेचं फळही मिळतं। माणसा माणसातील प्रेम, आपुलकी त्याला जवळ आणते। पैशानं सर्व सेवा विकत मिळत असल्या तरी निस्वार्थपणे, निरपेक्षपणे गरजूला सेवा देणं हाच तर खरा धर्म आहे। यातूनच

0: बाबा आमटेंचं आनंदवन उभं राहिलं. त्यांचाच वसा पुढे नेणारे डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे यांचं हेमल कसा याच निरपेक्ष सेवेने उभं राहिलंय. अभय आणि राणी बंग यांचं आदिवासी जमातीला आरोग्य सेवा पुरवण्याचं कार्य नक्कीच महान आहे. अशा या सेवाव्रतींमुळेच तर समाजात स्थैर्य टिकून राहतं. कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वखर्चानं आणि लोकेच्छेनं ही सेवा सदन उभी राहिली. तर सेवा ही केवळ करण्याची कृती नाही, तर ते एक व्रत आहे. फ्लोरेन्स नाइटिंगेलचा हा सेवाभाव प्रत्येक व्यक्तीत रुजला पाहिजे आणि सेवेला तत्पर राहणं हाच मानवी धर्म आहे. डॉक्टर परिचारिका यांच्यापुरतं हे सेवाव्रत मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीनं ते करावं हीच अपेक्षा. सेवा दिली की मेवा मिळेल ही अपेक्षा न ठेवता श्रीकृष्ण भगवान म्हणतात तसं, कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेनं अंतःकरणपूर्वक प्रेमभावनेने केलेली सेवाच तुम्हाला खरा आनंद देऊ शकते. तेव्हा साने गुरुजींच्या शब्दात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
1: अमृतधारा या कार्यक्रमात सेवाभाव याविषयी डॉक्टर शुभदा धारूरकर यांचे विचार आपण ऐकलेत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. आता आनंद घेऊयात भक्तिरसाचा. कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

श्रोतेहो, सर्व देवतांमध्ये श्री गणपतीला प्रथम देवतेचा मान आहे. गणपतीला विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता असंही म्हटलं जातं. आपल्या गणेशाच्या आराधनेनं आपलं अवघं आयुष्य सुखमय होतं आणि आपल्याला बुद्धीचाही लाभ होतो. त्यामुळे कार्यक्रमाचा प्रारंभ करूयात याच प्रथम देवतेच्या स्तवनानं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदिमांची रचना आपण ऐकलीत. संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं. श्रोतेहो, संत म्हणजे असा सत्पुरुष ज्यानं आत्मज्ञान, सत्य आचरण आणि ईश्वरी भक्तीच्या माध्यमातून देह अहंकाराचा त्याग करून आत्मरूप प्राप्त केला आहे. ते समाजाला उच्च आचार विचारांची शिकवण देतात, भेदभावरहित जीवन जगतात आणि परोपकारासाठी आपलं आयुष्य समर्पित करतात. संत मुक्ताबाईंनी आपल्या अभंगातून संत शब्दाचा अर्थ अतिशय समर्पकरित्या विदित केला आहे.

देवकी पंडित यांच्या स्वरात संत मुक्ताबाईंची रचना आपण ऐकलीत. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं. श्रुतिओ आई तुळजाभवानी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत. तिची उपासना आणि आराधना करणं म्हणजे साक्षात शक्तीची आराधना करणं आहे. आई भवानी म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. तिचं स्तवन केल्यानं ही ऊर्जा आपल्यातही संचारल्याची अनुभूती भक्त घेत असतो. चला तर मग ही अनुभूती आपणही घेऊयात.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत दासगणू महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचं होतं. श्रोतेहो, विठ्ठल म्हणजे दिनांचा देव, कारण आपल्या भक्त्यासाठी तो कधी मळ्यामध्ये भाजीपाला लावतो तर कधी त्याच्या घरी पाणी भरतो, कधी दळण काढतो तर भक्ताच्या हट्टापाई त्याचा नैवेद्य देखील प्राशन करतो. म्हणूनच भक्ताला तो आपल्यापैकीच एक वाटतो. हेच कारण आहे की सर्व देवांमध्ये फक्त विठ्ठलालाच माऊली म्हटलं गेलंय. ऐकूयात याच माऊलीवरील ही एक सुंदर रचना.

उषा मंगेशकर आणि सकर यांच्या स्वरात संत कानोपात्रांची रचना आपण ऐकलीत. संगीत मीना खाडिलकर आणि उषा मंगेशकर यांचं होतं. श्रोतेहो, आपल्या आयुष्यात शांतीचं खूप महत्व आहे. आयुष्यातील कितीतरी अवघड प्रश्न आपण शांततेच्या मार्गानं सहज सोडवू शकतो. आपल्या सगळ्यांचंच आयुष्य हे खूप ताणतणावाचं झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण सगळेच मानसिक शांती हिरावून बसतो आहे. याचा परिणाम आता केवळ आपल्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर तो अवघ्या सजीवसृष्टीवर होताना दिसत आहे. आता वेळ आली आहे ती जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची शिकवण आचरणात आणण्याची. जर आपण असं केलं तरच खऱ्या अर्थानं या सजीवसृष्टीचं अस्तित्व टिकून राहील. चला या निमित्तानं पुन्हा एकदा स्मरण करूया भगवान गौतम बुद्धांचं आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचं.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात श्रद्धा पराते यांची रचना आपण ऐकली. संगीत अनिल आगरकर यांचं होतं. श्रोतेहो भक्तिरसाचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत मीराबाईंची रचना आपण ऐकली. कार्यक्रमात शेवटी समूहस्वरात डॉ जयराम चव्हाण यांची देशभक्तीपर रचना, संगीत कानू घोष यांचं.

समूह स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं. श्रोतेहो स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली छत्रपती संभाजीनगर। आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे साठवण धान्यावरील कीड आणि त्यांचे व्यवस्थापन। शेतामध्ये पीक घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे ते म्हणजे धान्य सुरक्षित साठवणूक करणे। कारण चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे जवळपास कमीत कमी 5% ते जास्तीत जास्त 30% पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा अधिक नुकसान हे साठवणुकीतील किडींमुळे होऊ शकतं। यासाठी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपल्याला या साठवणुकीतील किडी कोणत्या आहेत याची ओळख होणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी बंधूंनो, ही बाब केवळ शेतकरी बंधूंसाठीच नाही तर घराघरातील प्रत्येक व्यक्तींसाठी, माणसासाठी किंवा आपण रोज जे अन्न खातो त्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्याला प्रामुख्याने या किडींची सुरुवातीला ओळख होणं आवश्यक आहे। तर थोडक्यात मी तुम्हाला यांची ओळख करून देतो। यामध्ये धान्यामध्ये भुंगा, लाल पिठावरील किडा, धान्यातील पतंग, खापरा, भुंगा अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव हा साठवणुकीतील धान्यांमध्ये होत असतो। धान्यातील भुंगे म्हणजे हे धान्यांमध्ये छिद्र पाडतात आणि आतून धान्य पोखरतात। लाल पिठ्या कीड ही पिठात किंवा तांदळामध्ये आढळते, यामुळे दुर्गंधी निर्माण होते। धान्यातील पतंग हे याच्या ज्या आळ्या आहेत त्या धान्याचं नुकसान करतात आणि जाळीसारखे धागे तयार करतात। तर खापरा बिटल किंवा खापरा भुंगा हा अतिशय धोकादायक कीड आहे जो साठवणुकीमध्ये अन्नधान्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो। या किडी उष्ण आणि आर्द्र वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जलद पद्धतीने वाढतात। किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी धान्यावर अशी लहान लहान छोटी छोटी छिद्र दिसतात किंवा पावडर सारखा चुरा तयार होतो किंवा धान्यामध्ये जाळीसारखी रचना दिसते, दुर्गंधी येते, वजन कमी होते। ही सगळी लक्षणं आपल्याला साठवणुकीतील धान्याच्या किडींमुळे झाल्याची लक्षात येतात। यासाठी आपण उपाययोजना काय करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे। तर यासाठी काही प्रतिबंधात्मक बाबी आहेत ज्यामध्ये अत्यंत सोपा म्हणजे धान्य पूर्णपणे वाळवून म्हणजे त्यातील आर्द्रता ही किमान 12% इथपर्यंत आपण खाली आणली पाहिजे, म्हणजे अन्नधान्य आपण सुरक्षित ठेवू शकतो। साठवण गोदाम किंवा स्वच्छ व कोरडे अशा असलेल्या ठिकाणीच अन्नधान्य ठेवलं पाहिजे। जुने व नवीन धान्य एकत्रितपणे ठेवू नये। भिंतीतील भेगा या बंद करून घ्याव्यात, म्हणजे ज्या ठिकाणी आपण अन्नधान्य सुरक्षित ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करायचा आहे, जेणेकरून याच्यातल्या ज्या किडीच्या अवस्था आहेत त्या तिथे राहणार नाहीत। पारंपरिक पद्धतीमध्ये लिंबोळीची पाने, राख, कडुलिंबाचं तेल इत्यादी उपाययोजना आपण करू शकतो। यांत्रिक पद्धतीमध्ये साठवणुकीचे डबे बंद ठेवावेत, इअर टाईट ज्याला आपण म्हणतो अशा डब्यांचा वापर करावा, नैसर्गिक शत्रूंचा मित्र किडींचा वापर करावा आणि अशा पद्धतीनं आपण या साठवणुकीतील धान्याचं आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच फायदा मिळेल आणि आपण आपलं अन्नधान्य सुरक्षित ठेवू शकू। धन्यवाद।

0: 7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमात केसांची निगा याविषयी डॉक्टर राम चिलकर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत भाग तिसरा आता प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल्द्रिओ क्लिनिक.
2: नमस्कार श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात

0: राहिल्यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर आपण शॅम्पू रेग्युलरली वापरतो आणि बऱ्याच ठिकाणी तर डेली बेसिसवर शॅम्पू वापरले जातात. त्यामुळे होतं काय तर यामध्ये डिटर्जंट असतात आणि हे डिटर्जंट ऍक्च्युली हे जे काही नॅचरल ऑइल आहे त्याचबरोबर आपण पूर्वी जसं तेल लावतो तसं तेल न लावल्यामुळे ड्रायनेस आणखी वाढतो, डॅन्ड्रफ होतो आणि केस तुटण्याचं आणि त्यानंतर केस गळण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे जसं आपण पूर्वीपासून तेल रेग्युलर लावत होतो त्याप्रमाणे आपण तेल लावणं कमीत कमी प्रमाणात का होईना पण रेग्युलर तेल आपण मुलांना लावणं आवश्यक आहे ज्यामुळे आपल्या केसांची वाढ आणि त्याचं तुटण्याचं गळण्याचं प्रमाण कमी होईल. या ठिकाणी काही वेळा रुग्णांचा प्रश्न असतो की तेल लावलं तर ते काढणार कसे, त्यासाठी शॅम्पू कधी वापरला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण शॅम्पू हे आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस मॅक्सिमम वापरावं, जेणेकरून की जे काही आपल्याला वाटत आहे की अनावश्यक किंवा जास्तीचं तेल आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही क्लीन करू शकता.
1: बरं. डॉक्टर शिलकर सर, आजकाल रोजमेरी ऑइल बद्दल बरंच बोललं जातं, खरंच केसांसाठी हे ऑइल उपयोगी आहे का?
0: रोजमेरी ऑइल हे सध्या सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी ट्रेंड होत आहे.
1: अगदी बरोबर.
0: हे तेल मिनॉक्सिडिल प्रमाणे, म्हणजे मिनॉक्सिडिल ज्याप्रमाणे केसांचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं, त्वचेचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि त्यामुळे केसांची वाढ आणि त्याचबरोबर केस गळण्याची जी प्रक्रिया संथ होते, तर त्याचप्रमाणे रोजमेरी ऑइल काम करतं असं आत्ताच्या नवीन रिसर्चमध्ये आलेलं आहे, संशोधनामध्ये आलेलं आहे. परंतु हे संशोधन फार सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहेत, त्यामुळे हे आणखी सर्व मान्य नाही. तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये, मेडिकलच्या पुस्तकांमध्ये आणखी त्या ट्रीटमेंटमध्ये याचं आणखी ट्रीटमेंटमध्ये या गोष्टी आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की रोजमेरी ऑइल तुम्ही वापरू शकता, परंतु त्याचबरोबर अगोदर ज्याप्रमाणे आपण सांगितलं की ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत जसं की संतुलित आहार, त्याचबरोबर तुमची जीवनशैलीमध्ये असलेली सुधारणा या गोष्टी आणि त्याचबरोबर साईड इफेक्ट कमीत कमी असलेल्या मेडिकल ट्रीटमेंट्स यांचा वापर केला तर तुम्हाला तुमच्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याचा फायदा होईल.
1: फारच उपयुक्त माहिती श्रोते हो आपल्याला डॉक्टर राम चिलकर सरांकडनं मिळाली आहे. श्रोते हो, आपण केसांची काळजी कशी घ्यायला हवी हे डॉक्टर राम चिलकर सरांकडनं जाणून घेतलं. आज आपल्यासोबत होते कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर राम चिलकर सर. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद श्रोते.
2: एल्द्रियो क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट, तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आजच संपर्क करा एल्द्रियो क्लिनिक. कॉल 74 47 33 94 44. एल्द्रियो क्लिनिक.
3: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
1: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
0: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
1: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
0: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
1: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केली जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
0: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोतेहो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमाअंतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

Jason. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.7 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 6:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत डॉ परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
2: डॉ परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉ परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वरणी संगीत सुधीर फडके यांचा होता. श्रोते आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: गदी माडगुळकरांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं होतं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रुतीहू डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोत्यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. विकसित भारत जी रामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. भविष्यात अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाची महाराष्ट्रात क्षमता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पर्यंत पूर्ण होणार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये समावेशाची आशा संपुष्टात. आता सविस्तर बातम्या. परदेशी उत्पादनांचा वापर कमी करणं आणि परकीय चलन खर्च करणाऱ्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुनरुच्चार केला. गुजरातच्या

0: वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी परदेशी वस्तूंच्या ऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करून व्होकल फॉर लोकल ही जनचळवळ बनवावी असं आवाहन केलं. सध्याच्या परिस्थितीत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य द्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं. ते म्हणाले,
1: ऐसे उत्पादों का उपयोग कम करना है जो विदेश से आते हैं और ऐसे व्यक्तिगत कामों से भी बचना है जिसमें विदेशी मुद्रा खर्च होती है. मेरी देश के हर नागरिक से अपील है, पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाईन क्लासेस की व्यवस्था पर काम करे.
0: दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियम पदार्थ तसंच परदेशी उत्पादनांचा अनिर्बंध वापर टाळण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
2: अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बंध वापर करता येणार नाही आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा.
0: पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं प्रतिसाद देत आपला कांस दौरा रद्द केला. शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्वाचे निर्बंध लागू केले. यामध्ये जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन, तसंच सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या नियमांचा समावेश आहे. दरम्यान देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
3: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: भविष्यात अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित अॅन्युअल बिझनेस समिट 2026 या 2 दिवसीय परिषदेत व्हिजन फॉर इंडिया ऍट 100 या परिसंवादात बोलत होते. महाराष्ट्रात आज 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे जी देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 15% योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20% अधिक असून देशाची डेटा सेंटर आणि स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डेटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबॉट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: करू या वेगी
1: विसरू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
2: राज्य विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते काल मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. बालभारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहेत. जून 2026 इयत्ता 2, 3, 4 आणि 6 नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची इमारत जून 2027 पूर्ण होणार आहे. या स्थानकाचा जवळपास 1 एकर जागेचा परिसर पूर्णपणे छताने आच्छादित केला जाणार आहे. या स्थानकात पहिल्या मजल्यावर खाद्यपदार्थांची दुकानं आणि हॉटेल, मुलांसाठी खेळ तसंच प्रवाशांच्या आरामासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकांच्या दोन्ही बाजूस तिकीट घर आणि प्रवेशद्वार असणार आहे. पीट लाईनचं काम येत्या 4 महिन्यात पूर्ण होणार असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन करणं आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. त्या काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. भूजल पातळीत वाढ, पाणी साठवण क्षमतेत वाढ, कालव्यांची दुरुस्ती आदी मुद्द्यांचा आढावा घेऊन त्यांनी आवश्यक सूचना केल्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याबरोबरच पर्यायी पीक धोरण राबवण्याची आवश्यकता असल्याचं तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. वाढतं तापमान, अवकाळी पाऊस आणि घसरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं प्ले ऑफमध्ये समावेश करण्याची आशा संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आरसीबीसह सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे 2 संघही प्रत्येकी 14 गुण मिळवत अनुक्रमे 2र्या आणि 3र्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झालेला पंजाब किंग्ज संघ 13 गुणांसह 4थ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. राज्यात काल जळगाव इथं सर्वाधिक 44.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 42.8, छत्रपती संभाजीनगर इथं 42.2 तसंच बीड इथं 42.4 तर धाराशिव इथं 39.9° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. विकसित भारत जी रामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पूर्ण होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

हा कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 8:40 9:10 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकू शकाल 10:05 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 संस्कृत कार्यक्रमात संस्कृत साहित्यातील जलसंवर्धन आजच्या काळाची आवश्यकता याविषयीचं डॉ कांचन माने कडू लिखित रूपक आपण ऐकू शकाल

11:05 गाता रहे मेरा दिल माहिती आणि निवेदनासह जुन्या हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल.

सायंकाळी 7:30 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी डॉ अमोल सोळंके यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल.

श्रोतेहो, आता जाणून घेऊयात मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आणि आमच्या केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 धुळे नंदुरबार जिल्हा वार्तापत्र. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम. सायंकाळी 5:30 युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं डॉ शंतनू गोखले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन. रात्री 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात बिलिंद चित्तर यांचं गायन राग जोग आपण ऐकू शकाल. रात्री 10:30 नभोनाट्याचा आनंद आपण घेऊ शकाल. दरम्यान सकाळी 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रुपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: कधी सुरू
2: करू, किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ऍक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतं. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशनवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे, त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहे आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमान.

0: ची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो, तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
0: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
1: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत. ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
0: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
1: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
0: सर, आता 2024 ते 2029 मध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का?
1: आता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आता आपल्याला माहित आहे की मी आता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
0: बरोबर आहे. सर, आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये तशा पद्धतीने वापर करतोय.
1: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
1: आम्ही आता

0: काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडिया मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: श्रुती आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनू।

श्रोते हो, काही कलाकार असे असतात की अगदी बोटांवर मोजता येईल इतक्या कमी चित्रपटांमध्ये काम केलं आणि तरीही ते कलाकार कायम लक्षात राहतात. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री वंदना पंडित. आता हे नाव ऐकून तुमच्या काहीही लक्षात येणार नाही, पण याऐवजी मी म्हटलं की अष्टविनायक चित्रपटातली नायिका तर तुमच्या लगेच लक्षात येईल. अतिशय सोज्वळ सौंदर्य असलेल्या या अभिनेत्रीनं त्या काळी सगळ्यांना मोहून घेतलं होतं. अष्टविनायक चित्रपटातील तिचा अभिनय देखील वाखाणण्याजोगा होता. तिची कारकीर्द खूप मोठी असेल असं सगळ्यांना वाटत असतानाच ती गायब झाली आणि पुढे अनेक वर्षांनंतर एका मराठी वाहिनीच्या दैनंदिन मालिकेमध्ये ती दिसली. असं असलं तरी अष्टविनायक चित्रपटातील तिचं सोज्वळ रूप आजही रसिकांच्या मनात कोरलेलं आहे.

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. अष्टविनायक चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, नाट्यसंगीताची एक वेगळीच मजा आहे. कथानकाला अनुसरून पदरचना, त्याला शास्त्रीय रागाचा आधार घेऊन दिलेलं संगीत आणि प्रत्यक्षात नाट्य अभिनेत्यानं अथवा अभिनेत्रीनं त्याचं रंगमंचावर केलेलं प्रत्यक्ष सादरीकरण, या सगळ्याच गोष्टी आपली उत्कंठा वाढवणाऱ्या आणि रसिकांची तृष्णा भागवणाऱ्या असतात. म्हणून तर आज काळ बदलला तरी नाट्यसंगीताची गोडी यत्किंचितही कमी झालेली नाही. म्हणून तर कार्यक्रमात आता आनंद घेऊयात या सुंदर नाट्यगीताचा.

मोरे यांचं नाव पुजारींना सुचवलं. त्यांनी राम मोरे यांची कवितांची वही मागवली. ती उघडताच त्यांना सुरुवातीलाच या ओळी दिसल्या. रे क्षणांच्या संगतीनं मी अशी भारावले, वेडवेडे घेऊन मी मागोती तव धावले. रूपक सारख्या वजनदार तालात एका तरुणीची भावना मोरे यांनी तंतोतंत शब्दबद्ध केली होती. पुजारी यांना ती खूप आवडली आणि त्यांनी बागेश्री रागात ही रचना बांधून सुमनताईंकडून ही रचना गाऊन घेतली. ते गीत ऐकून राम मोरे यांना कृतार्थ झाल्याची अनुभूती मिळाली, कारण एका नवोदित गीतकाराच्या रचनेचं एका अनुभवी संगीतकारानं सोनं केलं होतं. त्यानंतर या जोडीनं अनेक सुमधुर गाण्यांची पर्वणी रसिकांना दिली. आनंद घेऊयात या सुंदर रचनेचा.

प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात वसंत देसाई यांची रचना आपण ऐकलीत. अमृतसिद्धी नाटकातील हे पद संगीतबद्ध केलं होतं मास्टर कृष्णराव यांनी. श्रोतेहो, दशरथ पुजारी हे भावगीतांच्या विश्वातील एक अग्रगण्य नाव. दशरथ पुजारी यांनी गीताला अर्थानुसार चाली दिल्या, त्यामुळेच त्या गीतातील भाव रसिकांपर्यंत तंतोतंत पोहोचले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश अणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशू यांसारख्या प्रतितयश गीतकारांच्या गीतांना चाली बांधल्या. पण याबरोबरच राम मोरे यांच्यासारख्या नवोदित गीतकाराच्या गीताला देखील संगीतबद्ध करून या गीतकाराला एक नवी ओळख निर्माण करून दिली. दशरथ पुजारी यांनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात ही आठवण लिहिली आहे. संगीतकार मधुकर पाठक यांनी

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात राम मोरे यांची रचना आपण ऐकली. तर संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. श्रोते, आपण आनंद घेत आहात इंद्रधनू या कार्यक्रमाचा. सोपे शब्दांनी मनाला भिडणारा त्यातला भाव या अशा रचना करणं सोपं नसतंच बरं का श्रोते हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे सोपं काम करणं हे खूप अवघड असतं अगदी तसं. पण ज्यांना ही किमया साधते ती माणसं सामान्य जणांच्या गळ्यातला ताईत बनतात. हेच गुणवैशिष्ट्य असलेले कवी गीतकार म्हणजे पी सावळाराम. झाडावरला पक्षी अलगद जमिनीवर उतरावा तसं सावळारामांची रचना अलगद कागदावर उमटते. केवळ उमटतच नाही तर ती आपल्या काळजाला भिडते. म्हणून तर साक्षात कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही पदवी दिली होती. गदिमा आणि बाबूजींचं अद्वैत आपण सगळ्यांनीच अनुभवलं. हेच अद्वैत रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळालं ते पी सावळाराम आणि वसंत प्रभूंच्या रुपानं. चला तर मग आपण सोबत पुन्हा एकदा हे अद्वैत अनुभवूया.

लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत पण ऐकलं. बायकोचा भाऊ या चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतो, इंद्रधनू हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: वाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला। ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टालें।
0: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील। तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील। या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत। आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील। भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल। आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील। अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग 3रा कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग 2रा कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग 2दा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री

0: अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत, तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल, असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे आयसीसीनं पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.

श्रोते हो, सकाळच्या 8 वाजून 40 मिनिट आणि 40 सेकंद झाली आहेत. आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. हिंदी चित्रपटसृष्टीवर अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी आपलं वर्चस्व गाजवलं आहे. त्यापैकी काहींनी आपल्या सौंदर्यानं मोहवलं, काहींनी आपल्या नृत्य निपुणतेनं, तर त्यातल्या काही जणींनी आपल्या सशक्त अभिनयानं. याच श्रेणीतील एक अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. सुभाष काहीसारख्या कसलेल्या दिग्दर्शकानं या अभिनेत्रीला आपल्या चित्रपटातून पदार्पित केलं आणि बघता बघता आपल्या समर्थ अभिनयानं या अभिनेत्रीनं रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आजही तिच्या उत्कृष्ट अभिनयानं नटलेल्या दामिनी चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे. किंबहुना दामिनीच मीनाक्षी शेषाद्रीची खरी ओळख आहे. ऐकूयात याच चित्रपटातील एक छानसं गीत.

कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. दामिनी चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोतेहो, कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाच्या निमित्तानं आमिर खान आणि जुही चावला ही फ्रेश आणि सदाबहार जोडी हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाली. या जोडीची पडद्यावरील केमिस्ट्री रसिकांना नेहमीच आवडली. मग तो इश्क सारखा रोमॅन्टिक आणि अॅक्शन चित्रपट असो किंवा हमे राई प्यार के सारखा हलका फुलका विनोदी चित्रपट, या दोघांना पडद्यावर एकत्र पाहणं ही रसिकांसाठी कायमच एक पर्वणी असते, नाही का? चला तर मग ऐकूयात याच जोडीवर चित्रित झालेलं हे एक छानसं गीत.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. हम है राही प्यार के या चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. एक काळ असा होता श्रोते हो जेव्हा जुन्याच्या चित्रपटांचे रिमेक व्हायचे आणि ते बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करायचे. जसे की चोरी चोरी चित्रपटावरून दिल है कि मानतानाही हा चित्रपट तयार झाला आणि तो तुफान गाजला. याच श्रेणीतला एक चित्रपट म्हणजे राजा हिंदुस्तानी. जबजब फूल के लिए या चित्रपटाचा रिमेक होता. निसर्गरम्य वातावरणात केलेलं चित्रीकरण आणि करिश्माचं सौंदर्य यामुळे हा चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात राहतो. करिश्मा या चित्रपटात जितकी सुंदर दिसली आहे ना तितकी ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही असं माझं मत आहे. आणि यातली गाणी तर कमाल. आनंद घेऊयात याच चित्रपटातील एका सुंदर गीताचा.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. राजा हिंदुस्थानी चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोतेहो, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.

संगीतातले पहिले गीतकार आहेत राजेंद्र कृष्ण. त्यांचे समकालीन कवी गीतकार जेव्हा क्लिष्ट उर्दू भाषेचा वापर करून रचना करायचे त्या काळात राजेंद्र कृष्ण यांनी अगदी सोप्या भाषेचा वापर करून रचना लिहिल्या. त्यांच्या रचनांमधील या सहजतेमुळेच त्यांची गाणी आज इतक्या दशकांनंतरही रसिक तितक्याच आवडीने ऐकतात.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. धरती चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोतेहो, गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गीतं लिहिली. त्यांच्या इतक्या सुंदर रचनेचा आनंद घेतल्यानंतर त्यांची आणखी एक रचना ऐकण्याचा मोह न झाला तरच नवल, नाही का?

0: मोहम्मद रफी क्षमा करा, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. फरार चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं आहे.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके

0: पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
1: अरे,
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
0: हाय.
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
4: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान, तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
5: श्रोतेहो, रंगतरंग या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7, सर्वजनात सर्वांच्या मनात. अविट गीतांच्या निर्मितीमधील गीतकारांपैकी आता बोलूयात गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्याविषयी. रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांपैकी अगदी सगळ्याच म्हणता येईल अशा रचना या त्यांच्याच होत्या. ईश्वर कोणाची जुळी रिकामी ठेवत नाही असं म्हणतात, म्हणून तर रवींद्र जैन यांना दृष्टी नसली तरी संगीत आणि काव्य यांचा अनोखा संगम असलेली प्रतिभा ईश्वरानं त्यांना बहाल केली होती. मेलडी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत याचा सुरेख मेळ त्यांच्या संगीतात होता. त्यांच्या संगीताप्रमाणेच त्यांच्या रचनांमधूनही त्यांच्या मनाचा निर्मळपणा प्रतिबिंबित व्हायचा, म्हणून तर आजच्या काळातही त्यांची गाणी आवर्जून ऐकली जातात. घेऊयात आनंद त्यांच्या अशाच एका नितांत सुंदर रचनेचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात फकीरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं होतं. श्रुती हो रंगतरंग या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रुती हो, ज्या काळी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतलेखनामध्ये उर्दू भाषेचा वापर करणाऱ्या शायरांची मांदियाळी होती, त्या काळात अत्यंत संघर्ष करून आपल्या हिंदी भाषेवरील प्रभुत्वानं गीतकार म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे गीतकार होते हिंदीवर. चंदन सा बदन चंचल चितवन, ओहरे ताल मिले नदी के जल में, जब कोई बात बिगड़ जाए, यासारख्या त्यांच्या सहज सुंदर रचना हिंदी भाषेचं सौंदर्यही दाखवतात आणि हिंदीवर यांचं शब्द सामर्थ्यही. तेव्हा कार्यक्रमाचा समारोप या प्रतिभावान गीतकाराच्या नितांत सुंदर रचनेनं करूया.

किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. एक बार मुस्कुरा दो या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं ओपी नय्यर यांनी. श्रोते हो रंगतरंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 9:35 मिनिटांपासून उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पता लगाने के लिए एक 3 रुकनी तहकीकाती कमेटी तश्कील दी गई है। 10 मई के सरकारी हुक्मनामे के मुताबिक साबिक एडिशनल सेक्रेटरी डॉक्टर AKM वलीउल्लाह इस कमेटी की सरबराही करेंगे, जबकि बांग्लादेश के साबिक कप्तान और मौजूदा चीफ सेलेक्टर हबीबुल बशर और सुप्रीम कोर्ट के वकील फैसल दस्तगीर कमेटी के अरकान में शामिल हैं। आखिर में खास खास खबरें एक बार फिर। वजीर आजम मोदी ने मगरबी एशिया के बुहरान के पेश नजर अवाम से जर मुबादला बचाने के लिए ईंधन की बचत करने और गैर मुल्की मसनूआत के इस्तेमाल में कमी लाने की अपील की है। BJP के सीनियर रहनुमा हेमंत बिस्वा सरमा आज गुवाहाटी में आसाम के वजीर आला के तौर पर हलफ लेंगे। उनके हमरा 4 वजरा भी हलफ लेंगे, जिनमें BJP के 2 AGP और BPF के 1-1 वजीर शामिल होंगे। ED ने जनूबी दमदम म्यूनिसपैलिटी भर्ती घोटाला मामले में मगरब बंगाल के साबिक वजीर सुजीत बसु को गिरफ्तार किया है। वजीर आजम मोदी जुमे से मुत्तहिद अरब अमारात, नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली के 6 रोजा सरकारी दौरे पर होंगे। अमरीकी सर डोनाल्ड ट्रंप ने कहा है कि ईरान के साथ जगबंदी इंतहाई कमजोर हालत में है और बमुश्किल कायम है। इसके साथ ही खबरों के बुलेटिन खत्म हुआ।
1: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 10:22 झाली आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय। या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर। नमस्कार गौरीताई।
4: नमस्कार।
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं। 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची। सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला। नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली। 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती।
3: ओके।
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे। 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत। 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू।
3: अच्छा।
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत।
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com। आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे। तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना।
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा। म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो।
3: अच्छा।
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो। 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत। जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे।
3: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली

0: ही सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकलात. FM बँड 101.7 MHz श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:05 आणि 48 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गीतगुंजन. श्रोतेहो, लावणी म्हटलं की ढोलकीची थाप, घुंगरांचा नाद आणि त्यावर कोसळलेल्या टाळ्या आणि शेट्ट्यांचा पाऊस हा अलिखित नियमच आहे. लावणी हा एकमेव असा प्रकार आहे जो काळ कितीही बदलला तरी लोकप्रियच राहणार आहे. तेव्हा आजच्या गीतगुंजन कार्यक्रमात आनंद घेऊयात काही अप्रतिम लावणी गीतांचा.

उषा मंगेशकर आणि सहकारिणी गायलेलं सुशीला चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं. श्रुती हो लावणी हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोकप्रिय कला प्रकार आहे. नृत्य गायन आणि अभिनयाचा हा सुंदर असा संगम आहे. 18व्या शतकात विकसित झालेली ही कला महाराष्ट्राची शान मानली जाते. लावण्य म्हणजे सौंदर्य या शब्दावरून लावणी हा शब्द आला. तर काही जणांच्या मते लवण म्हणजे मीठ. मिठाशिवाय जसा स्वयंपाक पूर्ण होत नाही तसं लावणीशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण होत नाही म्हणून लवण या शब्दावरूनही लावणी हा शब्द आला असं म्हटलं जातं. शब्द कोणत्याही शब्दावरून आला असेल पण लावणीचं सौंदर्य खऱ्या अर्थानं नजाकतीचं आहे आणि ते बघणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला नितांत सुंदर आनंद देतो. याबाबतीत तिळमात्रही शंका नाही का.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. सांगते ऐका चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. श्रोते हो, आपण आनंद घेत आहेत गीतगुंजन या कार्यक्रमाचा. हा कार्यक्रम आपण ऐकतायत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रोते हो, महाराष्ट्रात लावणीची समृद्ध परंपरा राहिली आहे. तमाशाच्या फडापासून स्टेज शो पर्यंत लावणीनं प्रवास केला आहे. यमुनाबाई वाईकर, विठाबाई नारायणगावकर पासून सुरेखा पुणेकर पर्यंतच्या लावणी सम्राज्ञींनी लावणीला कायम एका उंचीवर पोहोचवलं आहे. लावणीला खऱ्या अर्थानं गावच्या शिवेपासून घरच्या दिवाणखाण्यापर्यंत कोणी पोहोचवलं असेल तर ते सुलोचनाबाई चव्हाण यांनी. कपाळावर ठसठशीत मोठं कुंकू, अंगभर नेसलेली साडी, डोईवर पदर आणि दमदार आवाज, सुलोचनाबाईंचं हे घरंदाज रूप मग लावणीनंही परिधान केलं आणि गावकुसाबाहेरची लावणी थेट घराच्या दिवाणखाण्यात आली. सुलोचनाबाईंच्या आवाजातील लावणीचा आनंद सहकुटुंब घेतानाही आपण सर्वजण पाहतो, नाही का?

सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सवाल माझा ऐका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. श्रोतेहो, लावणीनं केवळ मनोरंजन केलं नाही तर महाराष्ट्राची लोककला जपली, संस्कृती जपली, समाज प्रबोधन केलं आणि पारतंत्र्याच्या काळात देशाची सेवा देखील केली. त्याकडे अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तमाशाच्या फडाचा आसरा घ्यायचे आणि हे कलावंत देखील सहर्ष या क्रांतिकारकांची मदत करायचे. काहीसं असंच कथानक असलेला चित्रपट होता सुगंधी कट्टा. ऐकूयात याच चित्रपटातली ही खास लावणी.

0: आशा भोसले आणि सकरांच्या स्वरात जगदीश केबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुगंधी गट्टा चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोते हो, विषय लावणीचा निघालाय आणि शांताराम बापूंच्या पिंजरा चित्रपटाचा उल्लेख झाला नाही तर कसं चालेल, नाही का? तेव्हा कार्यक्रमाचा समारोप पिंजरा चित्रपटातील या छानशा लावणीनं करूयात.
1: Thank you.

उषा मंगेशकर आणि सकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलंच. पिंजरा चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. श्रोतेहो, गीत गुंजन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात.

0: दागिन्यांची खरेदी?
1: हो अगं, आता आपली हाऊस होते आणि पुढे मागे मुलांच्या शिक्षणासाठी लागेल तेव्हा मोडता येतो दागिना.
0: पण काय ग, घरातलं पाणी जपून वापरतेस की नाही?
1: जपून म्हणजे? आणि का?
0: अगं, धुणा भांड्याला पाणी वापरताना बादली भरून घ्यावं, सतत नळ सोडून ठेवू नये.
1: बरं.
0: तसंच सांडपाणी बागेतल्या झाडांना टाकावं. कार, स्कूटर ही वाहनं धुताना कमीत कमी पाण्यातच धुवावीत.
1: बरं.

0: तसंच वॉशिंग मशीन जास्तीत जास्त कपड्यांसाठीच वापरावी. घर धुणं, गाड्या धुणं यापेक्षा त्यांना केवळ पुसावं.
1: अगं, पण याचा मुलांच्या भविष्याशी काय संबंध?
0: संबंध कसा नाही? अगं, आता वर्तमानात आपण पाणी वाचवलं तर ते पुढच्या पिढीसाठी राहील ना.
1: हो, खरंच.
0: आणि त्यांच्या आयुष्यासाठी केलेली ही थेंबाची तरतूदच त्यांना आयुष्य देऊ शकेल, हो की नाही?
1: अगदी खरं.
2: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.
3: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत संस्कृत कार्यक्रम. आज या कार्यक्रमात संस्कृत साहित्यातील जलसंवर्धन आजच्या काळाची आवश्यकता हे डॉ कांचन माने कडू लिखित रूपक प्रसारित करत आहोत.

0: नमो नमः श्रोतारः, संस्कृत कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। आपणा सर्वांचं संस्कृत सरिता या कार्यक्रमात मी वैजयंती मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रूपक, संस्कृत साहित्यातील जलसंवर्धन विषयक विचार, आजच्या काळाची गरज। लेखन डॉ कांचन माने कडू, निवेदन डॉ कांचन माने कडू आणि वैजयंती नांदगावकर।
1: जलतत्व म्हणजे पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहे। आजच्या आणि प्राचीन काळातील पर्यावरणीय परिस्थितीमध्ये तफावत जाणवते। आज विश्वाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या असणाऱ्या भारतासहित 17 देशांमध्ये जलसंकट गंभीर रूप धारण करत आहे। वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार हे 17 देश कोणत्याही क्षणी डे झिरोच्या स्थितीला सामोरे जाऊ शकतात।
0: प्रचंड औद्योगिकीकरण, लोकसंख्येचा स्फोट, वाढत्या गरजा आणि याचा परिणाम म्हणजे खालावलेली भूजल पातळी, या जलसंकटासमोर विज्ञानानंही हात टेकलेत। जलस्रोतांचा अतोनात उपसा आणि वापर या सर्वांमुळे दुष्काळ सदृश स्थिती सर्वच ऋतूंमध्ये पाहायला मिळते। पण या परिस्थितीवर उत्तर आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीत पाहायला मिळतं।
1: चेष्टा वायुः कमाकाश उष्माग्नी सलिलम द्रव पृथिवी चाल संघात शरीरम पंचभौतिकम। प्राचीन काळी वैदिक ऋषी, शास्त्रकार आणि विद्वानांनी पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी जलतत्वाचं महत्व प्रतिपादित केलं आहे।
0: वैदिक काळापासून जल हे अमूल्य रत्न मानून जलसंवर्धन केलं जात होतं। वैदिक संस्कृतीचा वारसा महाभारत काळातही जोपासला गेला। वैदिक ऋषींचा दृष्टिकोन पर्यावरणाच्या प्रत्येक घटकामधील देवत्व जाणणारा होता। त्यांनी पृथ्वी माते समान, आकाश मोठ्या बंधूप्रमाणे पितृतुल्य आहे हे जनमाणसाच्या मनात बिंबवलं। पृथ्वी आकाश हे पालन पोषण करणारे आहेत, प्रकाशाचा आणि जीवनाचा अर्थातच जलतत्वाचा स्रोत आहेत। प्राचीन वैदिक ऋषींचा हा देवत्वाचा दृष्टिकोन अतिशय वैज्ञानिक आणि शास्त्रशुद्ध आधार असलेला होता। प्राचीन

0: काळातील जलसंवर्धन विषयक विचार हे आजच्या काळात कसे उपयोगी पडू शकतात हे जाणून घेण्याआधी आपल्याला आजच्या काळातील सध्याची जलपरिस्थिती जाणून घेणं हे आवश्यक आहे।
1: जलसंकटाची प्रामुख्याने कारण। जलतत्वाला प्रदूषित करणारे बाह्य पदार्थ म्हणजे मनुष्यनिर्मित कचरा सीवेज नद्यांमधील जल प्रदूषित करतात। मात्र आज मनुष्य खरा मानवता धर्म विसरलाय। मानवता धर्म सदाचरण शिकवतो, दुराचरण नाही। मनुष्याने नीतिमूल्यांची जपणूक करून आपल्या जलस्रोतांच्या पावित्र्याचं रक्षण करणं गरजेचं आहे, हे आपली संस्कृती सांगत आली आहे। वैदिक संस्कृतीतील विचार शास्त्रीय आणि पर्यावरण पूरक होते, याची ग्वाही संस्कृत साहित्यात पदोपदी मिळते। पेयजलाने युक्त अनेक नद्या आज मनुष्याने पर्यावरणविषयक जागरूकता न ठेवल्यामुळे कचरा वाहून नेणाऱ्या मलजल नलिका झाल्या आहेत। वैदिक काळातील पवित्र नदी गंगेचा 600 किलोमीटर पर्यंतचा प्रवाह अशाच प्रकारे प्रदूषित झाला आहे।
0: जलसंकटाला जबाबदार असलेलं आणखी एक कारण म्हणजे मनुष्याकडून होणारी वृक्षतोड। प्राचीन समाज जलसंवर्धनाविषयी जागरूक होता। महाभारतातील अनेक पर्वांमध्ये पंचमहाभूतांचा विचार, त्यांचं महत्व आणि त्यांचं संरक्षण याविषयी वेदव्यासांनी चर्चा केलेली आहे। सलील अर्थात जीवन म्हणजेच जल या जलतत्वाविषयी सखोल विचार महाभारतकारांनी मांडला आहे, जो आजच्या काळात खूप आवश्यक आहे। प्राचीन काळात केला गेलेला हा विचार आजच्या पर्यावरणविषयक जलप्रदूषणासारख्या समस्यांवर उत्तर आहे।
1: जल म्हणजे जीवन यावरूनच पाण्याचं महत्व स्पष्ट होतं। पाणी हा मानवी जीवनाचा मूलभूत घटक आहे। पाणी नसेल तर संपूर्ण जीवसृष्टीचं अस्तित्वच धोक्यात येईल। दैनंदिन जीवनात पाण्याचं अपार महत्व आहे। शरीराचं तापमान समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे। पाणी हे शरीरातील सर्व भागांसाठी वंगणाचं काम करतं। पण खरंच आपल्याला पाण्याचं महत्व कळलंय का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो। आपल्या संस्कृतीत जलतत्वामध्ये देवत्व असल्याचं मानलं आहे। वैज्ञानिक वैदिक पद्धतीने जलतत्वाचं रक्षण करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून जलतत्वाला देवत्वाचं रूप दिलंय। आज मनुष्य वैदिक संस्कृतीच्या दिव्य विचारांपासून दुरावला आहे आणि म्हणूनच जलप्रदूषणाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे।
0: मनुष्याच्या नैतिक जबाबदाऱ्या अर्थातच पर्यावरणाप्रती असलेली त्याची कर्तव्य त्यानं जागरूक राहून पूर्ण केली तर आजच्या काळातही जलसंवर्धनाला चालना मिळेल। मनुष्याचं अस्तित्व आणि पर्यावरणाचा समतोल या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या जलसंवर्धन विषयक जागरूकतेतून साधता येतील। प्राचीन काळातही पाण्याचं महत्व जाणून सदाचरणानं पाण्याचं पावित्र्य जपण्याचा उपदेश दिला। आजच्या जलसंकटावर संस्कृत साहित्यातील जलसंवर्धक विचारातून आपल्याला उत्तर मिळतं।
1: संपूर्ण सृष्टीवर पंचमहाभूतांची महासत्ता आहे। मनुष्याच्या शरीरातही याचंच अस्तित्व आहे। वायू आकाश अग्नि जल आणि पृथ्वी यांच्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही। आपल्या निसर्गपूजक पूर्वजांनी याचं महत्व जाणून संस्कृती धर्म आणि पर्यावरण यांची सांगड घालून पंचमहाभूतांना जतन करण्याचं सूत्रच आपल्याला दिलंय। वैदिक संस्कृती ही पर्यावरणाचं रक्षण करणारी आहे।
0: ऋग्वेदामध्ये शुद्ध जल हे अमृताप्रमाणे औषधीयुक्त संजीवनी प्रमाण मानलंय।
1: अप्सवंतरम अमृत अप्सु भेषजम असं ऋग्वेदामध्ये म्हटलंय। या अमृतरूपी संजीवनीला पाण्याच्या विविध स्रोतांना आपणच दूषित करीत आहोत।
0: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या ओवीमध्ये म्हणतात, विहिरी कोणी बांधून ठेविल्या त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या, धुणाऱ्या घाण करीतची गेल्या, चढला पाण्यात पाचोळा। अशा प्रदूषित जलसाठ्यांमधून शेतीचं पीक घेणंही योग्य नाही। जलसंकट

0: हे जागतिक संकट आहे आणि हे संकट टाळण्यासाठी नद्यांचं पाणी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. नद्यांच्या काठावर जलप्रदूषित करणारी कृती करणं, नदी आणि विहिरीच्या पवित्र पाण्यामध्ये कचरा किंवा रसायनयुक्त पाणी सोडणं थांबवणं गरजेचं आहे. महाभारत काळापर्यंतही आपल्या ऋषीमुनींनी धर्माचा शास्त्रीय आधार घेऊनच हा जलरूपी वारसा जतन केला, कारण त्यांचा पर्यावरणातील घटकांविषयीचा दृष्टिकोन हा भावरूपात्मक होता.
1: अपाम नारा इति पुरा संज्ञाकर्म कृतम मया तेन नारायणोप्युक्तो मम तत् त्वयनम सदा, असं महाभारतातील वनपर्वामध्ये म्हटलंय. या श्लोकाद्वारे बाल मुकुंद आपल्या स्वरूपाचे वर्णन मार्कंड्य ऋषींसमोर करतात. अशा प्रकारे महाभारतकारांनी जलतत्वाला नारायणाचं रूप मानलं आहे. मानवी शरीराचा 2/3 भाग आणि त्याच्या संपूर्ण भाराच्या 4/5 भाग पाणीच असतं. अशा प्रकारे सर्व वृक्ष, प्राणी आणि जंतू यांच्यामध्ये जलतत्व आहे.
0: प्राचीन काळामध्ये पाण्याचं पावित्र्य, स्वच्छता आणि संरक्षण यावर विशेष भर दिला जात असे. प्राचीन काळी मानवतारूपी शिंपल्यामध्ये जल अमूल्य मोत्याप्रमाणे सुरक्षित होतं. आज या कलियुगामध्ये पाणी म्हणजे जलदेवता हा विचार जनमानसाच्या मनात रुजायला हवा, तरच गंगेसारखी महान नदी प्रदूषित होणार नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतःला भागीरथी गंगेच्या नावानं संबोधलंय.
1: स्रोतसामस्मी जानवी, असं महाभारतातील भीष्म पर्वामध्ये म्हटलंय. श्रीकृष्णाच्या या वचनांचे भान ठेवून आज प्रत्येकानं गंगा नदीच काय, विश्वातील सर्व नद्यांचं पावित्र्य राखायला हवं. प्राचीन काळात जलसंवर्धन विषयक दृष्टिकोन शास्त्रशुद्ध होता. महाभारतातील शांती पर्वामध्ये तुलाधार आणि जाजली संवादामध्ये सर्व नद्या सरस्वती देवीचं रूप आहेत असे सांगितलंय. सर्वा नद्य सरस्वत्य सर्वे शीलोच्चया.
0: आज मनुष्य या दिव्य विचारांपासून दुरावला गेल्यामुळे नद्यांचं पावित्र्य राखण्यास आपण अपयशी ठरत आहोत. महाभारत काळात गंगा नदीला विशेष महत्व दिलं जात असे. या देवनदीमध्ये सूक्ष्म जीवजंतू होत नाहीत अशी मान्यता आहे. आधुनिक वैज्ञानिकांच्या संशोधनाचा अभ्यास केला असता असं लक्षात येतं की गंगा नदीच्या पाण्यामध्ये बॅक्टेरियोफेज नामक विषाणू असतात, जे हानिकारक सूक्ष्म जीवाणूंना नष्ट करतात. म्हणूनच या नदीच्या पाण्यात ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचं प्रमाण जास्त असतं. गंगा नदीच्या याच गुणांना जाणून आपल्या संस्कृतीमध्ये तिला विशेष महत्व दिलंय.
1: पाण्यातले देवत्व जाणल्यानंतर जलरूपी रत्नाची पवित्रता आणि संरक्षण या दोन्ही गोष्टींची काळजी विशेषत्वाने घेतली जात असे. आज अशाच योग्य आचार अर्थात योग्य आचरण शिकवणाऱ्या मानवता धर्माची आवश्यकता आहे. वेदव्यासांनी दाखवलेली सदाचरण रूपी धर्माची वाढ ही पर्यावरणाच्या बागेत जाणारी आहे. जलसंवर्धनाचे महत्व महाभारतकारांनी वेळोवेळी दूरदृष्टी ठेवून पाणी म्हणजेच जीवन हे अनेक प्रसंगातून जनमानसाला पटवून दिलंय.
0: पर्यावरणातील जलतत्वाचं आपण जागरूकतेने संरक्षण आणि संवर्धन केलं तर जलरूपी जीवन अर्थातच मनुष्याचं जीवन अस्तित्वात राहील. अशा प्रकारे पर्यावरण आणि जलसंवर्धनाची वाट ही संस्कृतमधील अनेक पर्यावरणविषयक विचारांनी सुकर होईल.
1: महाभारतामध्ये केवळ युद्ध नसून महाभारतातील शांतीपर्वामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यासांनी भीष्म आणि युधिष्ठिराच्या संवादातून जलसंवर्धनास प्रेरक असा उपदेश दिला आहे. त्याकाळी तलाव निर्मितीचे कार्य विशिष्ट भावनेतून पूर्ण केलं जात होतं. वर्षा काले तडागेतु सलिलम यस्य तिष्ठती अग्निहोत्र फलम तस्य फलम माहुर मणिषिण, असं महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये म्हटलंय.
0: जलसंवर्धनाचा सखोल विचार इथं निदर्शनाला येतो. महाभारतकारांनी त्या समृद्ध असलेल्या पर्यावरणाच्या काळातही दूरदृष्टी ठेवून भूजल पातळी निरंतर वाढवली.

0: आज या काळातही या दिव्य विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येकानं जलसंवर्धन केल्यास, जलसंवर्धनाचा वारसा पुढे चालवल्यास भूजल पातळीमध्ये कमालीची वाढ होईल. मानवाच्या येणाऱ्या पिढ्यांना जलसंकटाला सामोरं जावं लागणार नाही. आजच्या कलियुगातही अनेक जण अनेक प्रकारे या जलसंवर्धनासाठी जागृती करत आहेत, पण हे प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर होणं देखील तितकंच आवश्यक आहे.
1: व्यासांनी केवळ तलाव खोदण्याचा उल्लेख दिला नाही, तर त्याचे फायदेही सांगितले. धर्मस्यार्थस्य कामस्य फलम माहुर मनीषिणः तडाग सुकृत देशे क्षेत्रमेकं महाश्रयम, असं महाभारतातील अनुशासन पर्वत म्हटलंय. मनीषी लोक म्हणजेच विद्वान लोक म्हणतात, देश किंवा गावामध्ये तलाव निर्माण करणं हे धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही अर्थांची प्राप्ती करून देणार आहे. पण आज मनुष्य अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ मिळवण्यासाठी धर्म म्हणजेच सदाचरणाचा त्याग करून सुखाच्या शोधात भरकटला आहे. तिन्ही पुरुषार्थांची प्राप्ती होणं हे महाभारतातील सूत्र जलसंवर्धन, जलसंगोपन आणि जलसंरक्षणासाठी प्रेरकच होतं.
0: पाण्याचं पावित्र्य आणि धर्मरूपी कवच हे एक सूत्रच होतं. वर्तमान युगात जलप्रदूषण हे जलसंकटाला कारण ठरले. अनेक नद्या आणि महानद्यांचं शुद्धीकरण कार्य युद्धपातळीवर सुरू असूनही त्यात यश आलेलं नाही, आणि याला जबाबदार आहे आजच्या काळातील नियम न पाळता केलं जाणारं औद्योगिकीकरण. कारखान्यांचं रसायनयुक्त पाणी, मानवी वस्त्यांचं सांडपाणी पवित्र नद्यांमध्ये सोडून दिलं जातं. जलप्रदूषण टाळून नद्यांचं पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी संस्कृत साहित्यामध्ये मोलाचा उपदेश दिलाय. शांती पर्वामध्ये व्यासांनी ब्रह्ममुखातून याची चर्चा केली आहे. जो मनुष्य आपल्या बुद्धीच्या मंदत्वामुळे पाण्यामध्ये थुंकेल, खाकरेल किंवा मलमूत्र विसर्जित करेल त्याला ब्रह्महत्येचं पाप लागेल, असं म्हटलंय.
1: अल्पा इति मतिम कृत्वा यो नरो बुद्धिमोहित श्लेष्ममूत्र पुरुषाणि युष्मासु प्रतिमुक्षति तमीयम यास्यति क्षिप्रम तन्नेव च निवत्स्यति तथा वो भविता मोक्षम इति सत्यम ब्रवीमिवः, असं महाभारतातील शांती पर्वामध्ये म्हटलंय. अतिशय चतुराईनं सृष्टी निर्मात्याच्याच मुखातून महाभारतकारांनी वदविलेले हे शब्द अधिक महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा प्रत्यय येतो की धर्म म्हणजे आदर्श आचरण पद्धती. अशा प्रकारे सदाचरणाच्या संरक्षण कवचाने जलाचं पावित्र्य राखलं गेलं. यज्ञाद्वारे जलशुद्धी होऊ शकते हे अनेक संशोधनातून बघायला मिळतं. डॉक्टर मनोज गर्ग यांनी आपल्या अभ्यासातून यज्ञाद्वारे वायू आणि जल यांच्यात काय बदल जाणवला त्याची आकडेवारी सांगितली आहे. तर यज्ञापूर्वी पाण्यातील बॅक्टेरियांची संख्या 4,500 होती, त्यानंतर यज्ञकर्तेवेळी 2,470

0: 2470 अशी बॅक्टेरियांची संख्या होती. त्यानंतर यज्ञ झाल्यानंतर संपूर्ण झाल्यानंतर 1250 अशी पाण्यातील बॅक्टेरियांची संख्या कमी झाली होती.
1: तलाव तसंच मोठे जलाशय निर्माण केल्यानं होणाऱ्या फलप्राप्तीविषयी व्यासांनी सविस्तर विवेचन केले. तलाव बनवणं अतिशय उपकारी आणि प्रगतीचं सर्वोत्तम साधन आहे. तलाव बनवण्याचं उपकारक काम करणारा पूजनीय असतो असं विद्वान लोक म्हणतात. देश किंवा गावांमध्ये एक तलाव निर्माण करणं म्हणजे धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींचं फळ देणारा आहे. तसंच जलाशयांनी युक्त असलेलं स्थान प्राण्यांसाठी मोठं आश्रयस्थान असतं.
0: देवता, मनुष्य, गंधर्व, पितर, नाग आणि सर्व स्थावर प्राणी जलाशयाचा आश्रय घेतात. ज्याच्या तलावात शरद ऋतूपर्यंत पाणी असतं तो मृत्यूनंतर 1000 गोदानाचं फळ प्राप्त करतो. ज्याच्या तलावात पौष महिन्यापर्यंत पाणी थांबतं त्याला सुवर्णदानाच्या दक्षिणेने युक्त असलेल्या यज्ञाचं फळ प्राप्त होतं. ज्याच्या तलावात शिशिर ऋतू म्हणजेच माघ फाल्गुन महिन्यापर्यंत पाणी राहतं त्याला अग्निष्टोम नामक यज्ञाचं फळ प्राप्त होतं. यस्य वै शैशिरे काले तडागे सलिलं भवेत तस्याग्निष्टोम यज्ञस्य फलं स समुपाश्नुते.
1: ज्याने खोदून घेतलेल्या तलावात वसंत ऋतूपर्यंत पाणी साठवून ठेवल्याने तहानलेल्या प्राण्यांसाठी मोठा आश्रय असतो त्याला अतिरात्र यज्ञाचं फळ प्राप्त होतं. ज्याच्या तलावात ग्रीष्म ऋतूपर्यंत पाणी असतं त्याला अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं.
0: निदाघ काले पाणीयम तडागे यस्य तिष्ठती वाजी मेध फलम तस्य फलम वै मुनयो विदू. ज्याने खोदून घेतलेल्या तलावात सज्जन लोक आणि गायी पाणी पितात त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. ज्यानं खोदून घेतलेल्या तलावात तहानलेल्या गायी आणि पशु पक्षी व मनुष्य यांना सुलभतेनं पाणी प्राप्त होतं तो अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त करतो. ज्याच्या तलावात लोक स्नान करतात, पाणी पिऊन विश्राम करतात त्याला मरणानंतर अक्षय सुखाची प्राप्ती होते असं सांगितलंय.
1: विना प्रयोजनम मंदम अवर्तते यानुसार जिथं काही प्रयोजन किंवा स्वार्थ नाही तिथं मंद व्यक्ती देखील कार्य करू शकत नाही आणि म्हणूनच केवळ जलाचं महत्व किंवा जलाशय निर्मितीचं महत्व न सांगता जर जलाशय निर्मिती करून त्यात सातत्याने 12 महिने पिण्यायोग्य पाणी असेल तर त्याला अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. तात्पर्य असं की अश्वमेध यज्ञाच्या पुण्याच्या आशेने का होईना पण जलसंवर्धन केल्या जाईल हीच शुद्ध भावना त्यामागे होती.
0: प्राचीन ऋषींनी पाणी मौल्यवान वस्तूप्रमाणे दुर्लभ आहे हे जाणलं. आजच्या काळात जलसंकटाचा सामना करण्यासाठी आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील या दिव्य विचारांची नितांत आवश्यकता आहे. सर्व प्राणीमात्रांना सर्व ऋतूत पाणी उपलब्ध असावं यासाठी पाण्याचं संरक्षण आणि जलसंवर्धन याविषयी व्यासांची जागरूकता लक्षणीय आहे आणि ही जलसंरक्षणाविषयीची जागरूकताच आजच्या काळाची गरज आहे.
1: संस्कृत साहित्यातील जलसंवर्धन विषयक विचार आजच्या काळाची गरज हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं डॉ कांचन माने कडू यांचं. निवेदन डॉ कांचन माने कडू आणि वैजयंती नांदगावकर. निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर. सादर करते नयन पवार. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या संस्कृत सरिता या कार्यक्रमात इथेच थांबत आहोत. मी वैजयंती तुम्हा सर्वांचा निरोप घेतीये. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमो नमः, पुनर्मिलामः.

0: सर्वांच्या मनात.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रल्हाद शिंदे आणि सकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोते यानंतर ठीक 11 वाजता मराठीतून बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित केलं जाईल.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन आज साजरा होत आहे. जगातल्या पहिल्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या परिचारिका आपले भविष्य, सक्षम परिचारिका आयुष्य वाचवणाऱ्या देवदूत अशी यंदाच या दिवसाची संकल्पना आहे. या दिनानिमित्त राज्यात विविध सरकारी तसंच खासगी रुग्णालयं, आरोग्य केंद्र अशा विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजप शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकल्या. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 तर 5 अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि सेक्रेटरी म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत कारकुनी चूक झाली असून लवकरच ती दुरुस्त करण्यात येणार असल्याचं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं पंजाबच्या मोहाली इथल्या व्हिजिलन्स ब्युरोच्या मुख्यालयावर छापा टाकला. काल रात्री झालेल्या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांना

0: ची चौकशी केली, तसंच तपास यंत्रणेकडून व्हिजिलन्स ब्युरोची अधिकृत कागदपत्रं आणि नोंदींची तपासणी करण्यात आली. ही कारवाई एका मालमत्ता व्यवहाराशी संबंधित कथित लाचखोरीच्या प्रकरणाशी जोडलेली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आयआयटी मुंबईत हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. राज्यात एसटी महामंडळाच्या सर्व बसेस 2035 पर्यंत ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचं मोठं उद्दिष्ट शासनानं निश्चित केलं आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यात किमान 200 चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सुमारे 20,000 ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एसटीच्या उपलब्ध जागांवर आधुनिक चार्जिंग स्टेशन उभारले जातील जिथे ई बसेस चार्ज केल्या जातील. ही योजना राज्यातल्या सार्वजनिक वाहतुकीला पर्यावरणपूरक आणि आधुनिक दिशेनं नेणारी ठरणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात शासकीय प्रकल्पांसाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील असा कडक इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी किमान एक वर्ष जमिनीच्या खरेदी विक्रीवर बंदी असते, मात्र काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचं नियोजन लीक केल्यामुळे व्यापाऱ्यांनी वर्षभराधीच जमिनींची खरेदी विक्री केल्याचे प्रकार सरकारच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं. अशा संशयित व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:05 आणि 14 सेकंद झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात नासिर फराज यांचं गीत आपण ऐकलं. क्रिश चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी. श्रुती हो, आज 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

साजरा केला जातो। रुग्णसेवेसाठी परिचारिका ही अतिशय महत्वाची व्यक्ती आहे। रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून किती अडचणी समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रुग्णांची सेवा त्यांची शुश्रूषा करणं हेच आपलं आद्य कर्तव्य असल्याची भावना अनेक परिचारिकांची असते। 12 मे रोजी जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती असते आणि म्हणूनच याच दिवशी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो। फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी क्रिमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केली होती, त्यांची काळजी घेतली होती आणि त्यामुळे अनेक जखमी सैनिक हे मृत्युमुखी न पडता त्यांना एक नवीन संजीवनी मिळाली होती। म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो। आज याच परिचारिकांविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत आणि यासोबतच आनंद घेणार आहोत सुमधुर गीतांचा।

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. दिलअपनौर प्रीतपराई या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोतेहो, आज आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. दिलअपनौर प्रीतपराई या चित्रपटात नायिका मीना कुमारी यांनी देखील एका परिचारिकेची भूमिका केली होती आणि त्यांनी साकारलेली करुणा नर्स खूपच लोकप्रिय ठरली होती. म्हणूनच कार्यक्रमाच्या सुरुवातीला या अनुषंगानं हे गीत आपल्याला ऐकवलं. श्रोतेहो, दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची एक संकल्पना असते. यावर्षीची संकल्पना आहे आमच्या परिचारिका आमचे भविष्य सक्षम. परिचारिका हे रुग्णांचा जीव वाचवत असतात. मनुष्यबळाची कमतरता आणि हवामान बदल यासारख्या जागतिक आरोग्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जीव वाचवण्याचा प्रभाव साधण्यासाठी परिचारिकांना सक्षम करण्याचं अत्यंत महत्वाची अशी ही जी गरज आहे या गरजेवर ही संकल्पना प्रकाश टाकते. सुरक्षित कामाचं वातावरण, पूर्ण कार्याधिकार अशा नेतृत्वाची ही संकल्पना मागणी करते. परिचारिकांना व्यक्तिकेंद्रित सेवेद्वारे आरोग्यविषयक परिणामात सुधारण्यास आणि प्रणालींमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास ही संकल्पना मदत करणार आहे. हा विषय परिचारिकांना भावनिक, मानसिक आणि शारीरिक अडचणींपासून वाचवण्यासाठी तसेच त्यांना आदर, मूल्य आणि पाठिंबा मिळेल याची खात्री करण्यासाठी तसंच तात्काळ निधी आणि व्यवहार्य उपायांची मागणी देखील ही संकल्पना करणार आहे. परिचारिकांच्या सर्वार्थाने कल्याणाला प्राधान्य देणारी अशी ही संकल्पना आहे. कारण परिचारिका सक्षम राहिल्या तरच त्या ताज्या दमाने आणि संपूर्ण ऊर्जेने रुग्णांची सेवा करू शकतील, नाही का?

किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. खामोशी चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं हेमंत कुमार यांनी. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या अनुषंगानंच खामोशी चित्रपटातलं गीत आपल्याला ऐकवलं आहे. यामध्ये वहिदा रहमान यांनी देखील परिचारिकेची भूमिका केली होती. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील ही विशेष भूमिका होती. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गात रहे मेरा दिल आणि आपण बोलत आहोत आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त. आंतरराष्ट्रीय

परिचारिका दिनाचा आपला स्वतःचा एक इतिहास आहे. दरवर्षी 12 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. हा दिवस आधुनिक परिचर्येच्या प्रणेत्या मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आरोग्यसेवा, समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये परिचारिका बजावत असलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा हा दिवस सन्मान करतो. 1953 अमेरिकेच्या आरोग्य शिक्षण आणि कल्याण विभागाच्या प्रतिनिधी डोरोथी सदरलँड यांनी परिचारिकांचा सन्मान करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय दिवसाची कल्पना प्रथम मांडली. त्यांनी ही सूचना राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी आयझेनहॉवर यांच्याकडे केली. 1965 इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेसद्वारे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची औपचारिकपणे स्थापना करण्यात आली, जरी त्यावेळी हा प्रस्ताव स्वीकारला गेला नव्हता. 1974 फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या वाढदिवसानिमित्त 12 मे ही निश्चित तारीख निवडण्यात आली, तेव्हा त्यांचा वारसा आणि जागतिक स्तरावर परिचारिका व्यवसायाचं महत्व अधिकच दृढ झालं. याविषयी श्रोते हो अधिक बोलणार आहोत, पण आता ऐकूयात एक छानसं गीत.

कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं मजूर सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. खामोशी चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. श्रुती हो, आज आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन. याचं औचित्य साधूनच आज तुम्हाला खामोशी या चित्रपटातलं गीत आत्ता ऐकवलं आहे. या चित्रपटात मनीषा कोईरालेने अॅनी नावाच्या मुलीची भूमिका केली होती. तिच्या आईवडिलांची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता, ते असमर्थ असतात आणि अशा वेळेला ती आपल्या आईवडिलांची अतिशय उत्कृष्टरित्या काळजी घेते. हे एक प्रकारे ती परिचारिकेचंच काम करत असते, नाही का? परिचारिका म्हणजे सेवाभाव. आणि जेव्हा आपले प्रिय व्यक्ती ही आरोग्यदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या असमर्थ असते, तेव्हा तिला मदत करण्यासाठी आपणही नकळतपणे त्या परिचारिकेच्या भूमिकेत जातो, नाही का? असाच हा चित्रपट होता आणि त्यातील मनीषा कोईरालाची भूमिका देखील तितकीच अप्रतिम, जी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. श्रुती आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आणि जाणून घेतोय आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचा इतिहास. श्रुती हो, दरवर्षी आयसीएन आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनासाठी एक संकल्पना निवडते, जी जगभरातील परिचारिका आणि आरोग्यसेवा प्रणालींवर परिणाम करण्याच्या महत्वाच्या समस्यांवर केंद्रित असते. या संकल्पनेचा उद्देश जागरूकता वाढवणे, कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यास प्रोत्साहन देणे आणि उच्च गुणवत्तेची आरोग्यसेवा प्रदान करण्यात आणि रुग्णांचे आरोग्य सुधारण्यात परिचारिका बजावत असलेल्या महत्वपूर्ण भूमिकेवर भर देणे हा असतो. 1982 अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनासोबतच 12 मे पासून राष्ट्रीय परिचारिका सप्ताह साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. परिचारिका आरोग्यसेवा संस्था आणि समुदायांना एकत्र आणणारे समारंभ, शैक्षणिक कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमांमुळे आयएनडी गेल्या काही वर्षात विस्तारून एक जागतिक कार्यक्रम बनला आहे. क्रिमियन युद्धादरम्यान फ्लॉरेन्स नाइटिंगलने केलेल्या रात्रीच्या फेऱ्यांच्या प्रभावामुळे दिवा हे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचं एक कालातीत प्रतीक बनलं आहे. अनेक राष्ट्रे दरवर्षी दिवा प्रज्वलन समारंभाद्वारे नाइटिंगेलच्या वारशाचा आणि जगभरातील परिचारिकांच्या वचनबद्धतेचा सन्मान करतात. याविषयी आपण अधिक बोलणार आहोत, पण आता ऐकूयात एक छानसं गीत.

मुकेश यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आनंद चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी. श्रोते हो, या चित्रपटात ललिता पवार या ज्येष्ठ अभिनेत्रींनी परिचारिकेची भूमिका केली होती आणि त्यामध्ये आनंदशी तिचे जे भावनिक बंध जुळतात आणि त्याला सेवा देतानाच जेव्हा ती भावनिकरित्या त्यांच्यात अडकत जाते तो अतिशय सुंदर असा भावबंध आपण सगळ्यांनीच अनुभवलाय. परिचारिकांची भूमिकाच अशी असते, रुग्णांची सेवा करताना त्यांच्यामध्ये एक अनामिक ऋणानुबंध तयार होतात आणि अधिकाधिक चांगली सेवा ते त्या रुग्णाला देण्याचा प्रयत्न करत असतात. श्रोतेहो, आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचशा गोष्टी गृहीत धरतो, त्यापैकीच परिचारिकांची सेवा देखील आपण गृहीत धरली. त्यांचं खरं महत्व आपल्याला लक्षात आलं ते कोविडच्या काळात, जेव्हा आपण आपल्याच लोकांना स्पर्श करताना घाबरत होतो, त्यांना भेटणं टाळत होतो, अशा परिस्थितीत या परिचारिकांनी समोर येऊन कोविड रुग्णांची ज्या पद्धतीनं सेवा केली त्याला तोड नाही. त्यांचा हा सेवाभाव आणि कोविड काळात त्यांनी दिलेलं योगदान यासाठी आपण सगळ्यांनीच त्यांचं कायम ऋणी राहायला हवं, नाही का? याविषयी अधिक बोलूयात, पण आता ऐकूयात एक छानसं गीत.

0: अपराध चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांनी गायलेल्या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. श्रुती हो अपराध या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी देखील परिचारिकेची भूमिका केली होती. श्रुती हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. मी आहे तुमच्यासोबत वैशाली नांदगावकर आणि आपण बोलतोय आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाविषयी. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचं स्वतःच असं खूप महत्व आहे. परिचारिका या रुग्णसेवा आणि सार्वजनिक आरोग्याचा कणा आहेत आणि हा विशेष दिवस जगभरातील आरोग्यसेवा प्रणालींमधील त्यांच्या अढळ वचनबद्धतेचा करुणेचा आणि अत्यावश्यक योगदानाचा सन्मान करतो. फ्लॉरेन्स नाइटिंगल यांच्या दूरगामी प्रयत्नांचा आणि चिरस्थायी वारशाचा हा दिवस सन्मान करतो. फ्लॉरेन्स नाइटिंगल यांनी अनेक परिचारिकांना प्रेरणा देईल असं काम केलं होतं आणि त्यांनी या क्षेत्राचे मानदंड देखील उंचावले आहेत. सुधारित कामाची परिस्थिती आणि समर्थनाला प्रोत्साहन देण्यासोबतच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा परिचारिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही सगळ्यांचं लक्ष वेधतो, जसं की कामाच्या ठिकाणचा ताण, कामगारांची कमतरता, कामाचा अतिताण आणि अपुरा निधी. परिचारिकांना त्यांच्या हक्काचा आदर आणि संसाधनं मिळावीत हे सुनिश्चित करण्यासाठी हा दिवस परिचर्या शिक्षण, कर्मचारी संख्या, पगार आणि कामाच्या परिस्थितीत धोरणात्मक बदलांसाठी आवाज उठवण्याची संधी देखील देतो. हे जगभरातील आरोग्यसेवा प्रणाली सुधारण्यासाठी परिचारिकांना एकजूट होण्यास, एकत्र काम करण्यास आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासही प्रोत्साहित करतो. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा वैद्यकीय सेवा, नेतृत्व, संशोधन आणि शिक्षण यासारख्या समकालीन आरोग्यसेवेतील परिचारिकांच्या अनेक आणि विविध भूमिकांचा गौरव करतो. म्हणूनच हा दिवस आवर्जून आणि उत्साहाने साजरा केला जातो.
1: उठी सबके कदम देखो रम पम पम

श्रुती हो, रुग्णालयातील वातावरण हे नकारात्मक असतं, थोडं ताणतणावाचं असतं, आणि त्यामुळे हे गीत ऐकल्यानंतर मला कायम असं वाटतं की कदाचित हेच गीत गात ह्या परिचारिका एकमेकींना प्रेरणा देत असतील, उत्साह देत असतील, आनंदी करत असतील, आणि आपल्या ह्या आनंदी राहण्यामुळे रुग्णांना देखील त्या दिलासा देण्याचं तितकंच यशस्वीपणे काम करत असतील, नाही का? खरं तर परिचारिका ह्या पैसे देऊन काम करणाऱ्या कामगार नाहीत, पण बऱ्याच जणांची मानसिकता तशी असते आणि त्याचप्रमाणे ते परिचारिकांना वागणूक देत असतात. आपण आता आपली ही मानसिकता बदलायला हवी. परिचारिका म्हणजे निव्वळ सेवाभाव, आणि या सेवाभावातूनच त्या रुग्णांची काळजी घेत असतात. डॉक्टर उपचार करतात, पण त्या उपचारांना प्रतिसाद देण्यासाठी रुग्णाची जी मानसिक आणि शारीरिक तयारी लागते ती करून घेण्याचं महत्वाचं काम ह्या परिचारिका करत असतात. आणि म्हणूनच रुग्णांच्या बरं होण्यामध्ये जितकं योगदान डॉक्टरांचं आहे तितकंच परिचारिकांचं देखील आहे. आणि हे लक्षात ठेवूनच आपण त्यांना वागणूक दिली पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, आणि त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे, कारण जीवन हे अनमोल आहे. अमर कोणीच नाही, पण मृत्यूला दूर ठेवण्याचं काम आपल्यापासून ह्या परिचारिका करत असतात. अविरत आपल्यासाठी सेवा करत असतात, जागत असतात, योग्य ती काळजी घेत असतात. आणि हा, आजच्या या दिनानिमित्त ही गोष्ट आपण नक्की करू शकतो. परिचारिकांसारखं शिक्षण प्रशिक्षण जरी आपल्याला नसलं तरी त्यांच्यातला सेवाभाव आपण नक्कीच घेऊ शकतो. हा सेवाभाव घेतला तर आपल्यालाही एक निरातिशय आनंद मिळेल, एकदा करून बघा. यासाठी तुम्हाला प्रशिक्षित असणं गरजेचं नाही,

इतरांची सेवा करण्याची मानसिकता तुमची असावी. परिचारिकांचा हा गुण धर्म आपण घेतला आणि एका जरी माणसाची आपण व्यवस्थित सेवा करू शकलो, जसे आपल्या घरात ज्येष्ठ लोक असतात या ज्येष्ठांची आपण काळजी घेऊ शकलो, तरी सुद्धा आपलं जीवन सार्थकी लागलं असं आपण म्हणू शकू, नाही का? तेव्हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आमच्या सर्व परिचारिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांच्या कार्याप्रती कायम कृतज्ञ आहोत याची त्यांना जाणीव करून देतो.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. आपली माणसं चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोतेहो, निरोप घेण्याची वेळ जवळ येते, तेव्हा निरोप घेण्यापूर्वी ऐकूयात हे छानसं गाणं आणि त्यानंतर वैशाली नांदगावकरला निरोप द्या. ऐकत रहा आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र FM 101.7 MHz वर.

श्रोतेहो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मटणनो श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात. बोला म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
1: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाही आहे का?
0: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
1: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
0: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान

0: चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय.
0: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस.
1: अरे
0: बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब एक मिनिट, ही साडी काय ग? ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही परवाच नाही वगैरे.
1: तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यू मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेसमध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
0: क्या बात है,
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
0: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
1: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून असतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
0: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते. नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना हा दिवस?
1: हा मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा परदेशात ना आलेलं फॅड आहे.
0: पण आई हे बघ काय, म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देश

0: त्यातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट मस्त नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
0: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थ कारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: हो, आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतूप्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
0: हे तर नक्कीच खरे. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
1: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बाप रे, गरम आहे गरम. असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये
0: हा,
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
1: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
0: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसतेस. टवका?
0: अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
0: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही. पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताजं गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा, असावा तर असा. बरं का, मी किने एक निरोप सांगायला आले आहे. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
0: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचाय?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्याघेण्याला साफ नकार दिलाय.
1: वा वा वा क्या बात. म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो तर, तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय?
0: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
2: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
1: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
0: रोहित उगाच आपलं काहीतरी. आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेताय.
0: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही जोड शब्द.
1: अगदीच अगदीच. आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात

0: नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं
1: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
0: नक्कीच नक्कीच. पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
1: नाही रे, मला माहितीये माझ्या आईबाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावी असतोस.
0: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
1: हो बरोबर.
0: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
1: अरे
0: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
1: होते खरे थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
0: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम. झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तू मला आवडतं.
1: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
0: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
2: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
0: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होतं?
1: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या तीन कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीप ठरवून टाकली.
2: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
0: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
2: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
0: शपथ. बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का?
1: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
2: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतली आहे. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
0: व्हॉट अबाउट मी? मी काय रिकाम टिकडा आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
1: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
0: ते यासाठी होतं तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होतं.
1: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
2: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होतं, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
0: तुम्ही बायका ना खरंच म्हणजे अशा शातीर असता, कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
2: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
0: कोण?
2: आपल्या साटोप बाई मुक्ताई.
1: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
0: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
2: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
0: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
1: कौतुक अरे.
0: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रीपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
2: हा सांगते सांगते ना. पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
0: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाकलं.
1: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
0: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
1: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
0: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
1: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: बाई ग, त्या दोन सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
1: का?
2: कारण अगं ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार.

0: आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
2: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस.
1: सुखदा सुखदा. अग अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
2: अरे बापरे
0: दादा, आता कोण इमोशनल होतंय हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा.
1: मला गप्प बसायचं
0: सांग. याला सांगा
2: अगदी देवासारखं बसा शांत.
0: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही थांब.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खरं तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खरं तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होत. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंगकडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर.
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं, पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं. पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंगकडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खरं तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर

0: सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील. पण आता होणार नाहीये, की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय तर मग ही जबाबदारी आहे आपली, की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय, ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का? आज
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो.

0: मी आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले पाहायला मिळाले. म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय. हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे. तर काय सांगाल
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली. मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता मॉनिटर करू शकता लक्ष ठेवू शकता या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे
1: प्रगत तंत्रज्ञानामुळे
0: ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या. रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता. आता ऑन्कॉलॉजी क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की एनएबीएच आणि जेआयसी सारखी हे आली मानांकनं मिळायची आहेत हॉस्पिटलला मिळाली पाहिजे त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते आजार जे मानसिक आजार वाढले वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले. म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की
1: ह्या सगळ्या गोष्टींमुळे
0: असं की

0: बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटरमधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे, कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे, तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी, कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते.
1: बरोबर.
0: की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाहीच आहे, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयूमध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कुणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचं तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित, त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं

0: हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला करतं.
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्डमध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: तर अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं. कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं काही सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्यावर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्यावर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफमध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोकं किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्याबरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं, त्यावेळेची परिस्थिती तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ्स येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्याबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफमध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
0: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
1: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे आता मागे जसा

कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला. कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात, त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते.

0: ती वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं, कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे, अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं, आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं, किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात, त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात, आणि त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे, आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत, किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचा ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल, किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात, नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत, किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला, किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं, किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट चार दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली, पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय, हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं
0: आहे. त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्यावेळेला ही ड्युटी आहे ह्यावेळेला ही, तर आम्हाला ह्यावेळेला आम्ही घरात नसणार तर ह्यावेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत, किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात, पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे, त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे, तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी

0: पण तिला कामावर द्यायचे, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे. हे जेव्हा घरातली लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली. तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, ह्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात. आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे. ते जाणवतं कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहे, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात. त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, ते संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असते की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलं की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

वनिता श्रोते आताचा पण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, यानंतर ठीक 1 वाजता आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र प्रसारित करीत आहोत. 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1 वाजता आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र प्रसारित करीत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. यावर्षीच्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं आज ही घोषणा केली. परीक्षेत झालेल्या कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय अन्वेषण संस्था याबाबत तपास करणार आहे. नव्या परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, तसंच कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही असं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुवाहाटी इथं झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आहे. आधुनिक परिचर्येच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीला हा दिवस साजरा केला जातो. परिचारिका अर्थात नर्सेस म्हणजे देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या कणा आणि आशेचा स्तंभ असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी व्यक्त केलं आहे. देशाला आपल्या नर्सेसचा अभिमान आहे असं अमित शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. तर निस्वार्थ भावनेनं सर्वांची सेवा करणाऱ्या नर्सेसचा मान ठेवावा, त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सबल बनवावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे. दरम्यान या दिनाच्या औचित्यानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 व्यक्तींचा गौरव केला. महान शीख योद्धा बाबा बंदा सिंह बहादूरजी यांच्या सरहिंद विजय दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. अनन्वित छळानंतरही धर्मपरिवर्तनास नकार देणाऱ्या बहादूरजींचं आयुष्य नेहमी प्रेरणा देत राहील असं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. बाबा बंदा सिंह बहादूरजी यांनी 1710 साली मुघलांचा पराभव करून उत्तर भारताच्या मोठ्या भागात स्वतंत्र शीख राज्य उभारलं होतं. राज्यातल्या 5,459 पोलिसांना घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजेत यासाठी प्रारंभीपासून आपण आग्रही राहिलो असून त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येनं पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवण्यात आल्याचं त्यांनी

0: सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि सेक्रेटरी म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत कारकुनी चूक झाली असून लवकरच ती दुरुस्त करण्यात येणार असल्याचं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं आहे. जनगणनेसाठी आदेश प्राप्त होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत आणि आदेशानंतरही सदर कामास अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्षकांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावा असे निर्देश येडगे यांनी दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. सरपंचांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन प्रकल्प संचालकांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 1:05:17 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डबल सीट या चित्रपटातील अभय जोधपूरकर, प्रियंका बर्वे, दीपिका जोगदातार यांच्या स्वरातील समीर विध्वंस यांचं हे गीत आहे. ऋषिकेश सौरभ जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे, क्षितिज पटवर्धन यांचं. संगीतबद्ध केलंय करण कुलकर्णी यांनी.

श्रोत्यांनो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झांकीर यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट सरकारनामा.

0: चंद्रमुखी या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं या गीताबरोबरच श्रोतो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. दुपारचा दीड वाजतोय. ठीक दीड वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास

सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 मध्ये त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3रा शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते.

0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुती यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. प्रकाश वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाश वाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून

0: त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कुठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 1:45 झाली आहेत.

बताती है, सुनो जिंदगी गाती है।

आशा भोसले यांनी गायलेला पगला कही का या चित्रपटातलं हसरे जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो आता ठीक 1:50 मिनिटांनी उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया विजू शाह यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, स्वर साधना सरगम यांचं आणि चित्रपट विश्वात्मा.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चित्रपटासाठी अमित कुमार, सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे प्रेम या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांची गीतरचना गायली आहे नलीन दवे आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांची गीतरचना, संगीतकार राजू सिंग आणि चित्रपट पागलपण.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ठीक 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 मध्ये झाले

गेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते एक मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि

छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळतीये. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवू न देता स्वतःचं अस्तित्व जपत मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे. आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बिईंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची. आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणं ही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतः

हाचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य हे स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी अशाच भरपूर गप्पा

गेलाय. तर मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी.
1: श्रोतेहो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
3: सूरगौरव संध्या.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वैद्यकीय प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट यूजी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द. अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाईबाबत परिवहन मंत्र्यांची कठोर भूमिका. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या औचित्यानं फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे मराठवाड्यातले 93,000 अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी. आणि छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएकडून आज ही माहिती देण्यात आली. कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान पुनर्परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही. कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही. यापूर्वी भरलेलं शुल्कही परत केलं जाईल असं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जब हमने उसकी जांच कराई लॉ एनफोर्समेंट एजेंसी से तब ये पाया गया कि कुछ प्रश्न उसमें से मैच कर रहे थे जो हमारे प्रश्न पत्र थे.

0: और जो पुलिस का इन्वेस्टिगेशन था उसमें भी यह प्राप्त हुआ कि 2 तारीख को और 1 तारीख को कुछ लोगों के फोन पे वो पीडीएफ मौजूद था। हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है। बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे, हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे। और न ही सिर्फ वह, क्योंकि बच्चों को दोबारा आना पड़ रहा है परीक्षा देने के लिए, हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे।
1: दरम्यान या पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणात महाराष्ट्रातून आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। देशभरातल्या न्यायालयांचं आधुनिकीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं एक उच्चाधिकार समिती गठीत करणार असल्याची घोषणा देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार या समितीचं नेतृत्व करतील। न्यायालयीन कामांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि 21व्या शतकाला शोभतील अशी न्यायालय संकुलं उभारणं यासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर ही समिती लक्ष केंद्रीत करणार आहे। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी 2025-26 या वर्षात 1,98,000 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा नोंदवला आहे। त्यासोबतच सलग 4थ्या वर्षी या बँका नफ्यात आहेत। केंद्रीय अर्थमंत्रालयानं ही माहिती दिली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत या बँकांच्या एकूण व्यवसायात 12.8% तर ठेवींमध्ये 10.6% वाढ झाली आहे। 2025-26 या वर्षात या बँकांच्या एकूण थकीत कर्जांचं गुणोत्तर 1.93% घसरल्यामुळे बँकांच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे। ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे। या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे। विशेषत रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1,768 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। जनतेच्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलिसांना स्वतःचं घर मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाचा लाभ 5,459 पोलिसांना मिळणार आहे।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आहे। या दिनाच्या औचित्यानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 व्यक्तींचा गौरव केला। विजेत्यांमध्ये चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा समावेश आहे। दरम्यान परिचारक अर्थात नर्सेस म्हणजे देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या कणा आणि आशेचा स्तंभ असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी व्यक्त केलं आहे। देशाला आपल्या नर्सेसचा अभिमान आहे असं अमित शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे। तर निस्वार्थ भावनेनं सर्वांची सेवा करणाऱ्या नर्सेसचा मान ठेवावा, त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सबल बनवावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत मराठवाड्यातले 93,000 अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत। त्यांच्या घराच्या छतांवर 341 मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संच कार्यान्वित करण्यात आले आहेत। दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावं या उद्देशानं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या या योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे। शाळांमध्ये

0: शिक्षण हक्क कायदा आरटीई खाली राखीव असलेल्या 25% जागांसाठीच्या प्रवेशाची मुदत या महिन्याच्या 8 तारखेला संपली असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 3,438 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र काही जागा रिक्त राहिल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून त्यानंतर प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांसाठीचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या 12 जूनच्या डेडलाईनपूर्वीच नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. सोमवारी जॅकवेलवरील पंपिंग यशस्वीरित्या सुरू झाली. आज हे पाणी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोचलं. 22 मेपर्यंत हे पाणी मुख्य संतुलित जलकुंभात पोहोचवण्याचं नियोजन आहे. बीड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे 54,000 लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगामी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावं असे निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते आज बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. लातूर जिल्हा महसूल विभागानं डिजिटल सातबारा ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या भूलेख.महाभूमी.gov.in संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहण्याची किंवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. तर कायदेशीर कामासाठी आवश्यक असलेला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा मिळवण्यासाठी नाममात्र शुल्कासह digital7bara.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ वापरता येणार आहे. मुंबईचं लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह या नव्या रेल्वे सेवेच्या संचालनाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातल्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वैद्यकीय प्रवेशासाठी 3 मे रोजी झालेली नीट यूजी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द. अनधिकृत बाईक टॅक्सी ऍप सेवा तत्काळ बंद करून संबंधितांवर कारवाईबाबत परिवहन मंत्र्यांची कठोर भूमिका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका वन्दना कश्यपः. आदौ मुख्य वार्ताः. राष्ट्रिय परीक्षा संस्थया अस्मिन् मासस्य तृतीये दिनांके आयोजिता नीट परीक्षा निरस्ता भविष्यतीति निर्णयः गृहीतः. भारतीय जनता दलस्य वरिष्ठ नेता डॉ हिमंत बिस्वा सरमा अनवरतम द्वितीयवारं असम राज्यस्य मुख्यमंत्रित्वेन शपथं गृहीतवान्. अस्मिन् मासे 14-15 दिनांकयोः ब्रिक्स विदेश मंत्रिणा सम्मेलनस्य आतिथ्यं भारतं करिष्यति. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः राष्ट्रपति भवने आयोजिते कार्यक्रमे 15 परिचर्या वृत्तिकर्तृभ्यः राष्ट्रिय फ्लोरेंस नाइटिंगल पुरस्कारान् प्रदत्तवती. अपि च इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मालिकायां अद्य सायंकाले अहमदाबाद नगरे गुजरात टाइटन्स अथ च सनराइजर्स हैदराबाद इत्यनयोः दलयोः मध्ये स्पर्धा भविष्यति. राष्ट्रिय परीक्षा संस्थया अस्मिन् मासस्य तृतीये दिनांके आयोजिता नीट परीक्षा निरस्ता भविष्यतीति निर्णयः गृहीतः. सामाजिक माध्यमेषु प्रकाशिते सन्देशे

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

नमस्कार श्रोते हो, मंडळीच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोते हो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉ शंतनू गोखले यांना. डॉ गोखले हे ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानं आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार. आमच्या

0: स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेडक्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेडक्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ह्या ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं, आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 300,000 लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000-1,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी. तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज पेरलं गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली. आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जे पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत, तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा आमचा हे आहे इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे. कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूनी द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईनीत आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
0: हस्तक्षेप नसावा.
1: तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा, म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात, पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्सवरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात, किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तऱ्हेची लोक आहेत.
0: याला जोडण्यासाठी तुम्हाला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडंसं.
1: हा, तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिरं घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिरं या प्रशिक्षणासाठी चालू असतात. आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो, आम्ही आमची पण कंडक्ट करतो. आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल.
0: सांगून
1: आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
0: तुम्ही प्रशिक्षित जर
1: असाल तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
0: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एकाच

0: मरणाच्या क्षणी तुम्ही ती मदत केली तर एखादा जीव वाचू शकतो आहे तो वाचू शकतो ज्या आहे.
1: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो, त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
0: सर मला कसं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
1: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच असतं, त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकांना शिबिरं भरवणे
0: आयोजित करणे.
1: आणि हा शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावर रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही, त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय, ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये, आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
0: कुठे आहे आणि वेळ काय,
1: चिंचवडला आहे, सकाळी 11 वाजता.
0: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
1: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे, जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात, ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत, तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे, तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
0: अच्छा,
1: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण, डेंटल इम्प्लांट, ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन आणि रेग्युलर ज्याला आरोग्य सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी, ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
0: सर मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे, तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक

0: मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का, किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का, तर याबाबत सांगा ना.
1: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
0: बरोबर.
1: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे देण्याची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत. तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या. तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात, या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे, मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते. तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या त्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन असतं. तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
0: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये, किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे
1: जरूर का? किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
0: आपल्याला काय सांगताय?
1: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय आहे, ती म्हणजे फिजिओथेरपीची. आणि त्या आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत, आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
0: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
1: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
0: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेड क्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
1: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे, आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची मदत करतात.
0: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
1: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली, आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे, ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांना एक व्यंग असलं

0: सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा आणि त्याचं कुठलीही फी नाहीये शाळेला. आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसेमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर मुलाला थॅलेसेमिया होता आणि त्या मुलाला थॅलेसेमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसेमिया सोसायटीला मध्ये आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता. म्हणून थॅलेसेमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसेमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, दोन थॅलेसेमिया मायनर्स हे यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह आयन आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीनवर प्रथिनाचा भाग आहे आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जात.
1: अच्छा, बर.
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल, तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसेमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे, म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसेमिया मेजरचं निदान करू शकतो.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थॅलेसेमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसेमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नोरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसेमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
1: बरोबर.
0: म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस.
1: अच्छा,
0: आता हे सगळे थॅलेसेमिया मायनर आहेत.
1: पण आता ते एकदम छान
0: काय थट्टे कट्टे. पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेला माणूस आहे.

अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80व्या 82व्या वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हा माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला लागतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे, आम्ही एक थोडंसं प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू. म्हणजे

0: मग टेस्टिंग करू, म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
1: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तर याबाबत आपण काय सांगू.
0: हो, म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह हे आमचं ब्रीदवाक्य आहे, माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो,
1: हो, हो.
0: लोक बघतात म्हणून म्हणतात नको कशाला, हो, जाऊ दे, हो, मी पळून जातो. आणि तिथे आमचं म्हणणं अरे माणुसकी ठेवा, जा मदत करा,
1: हो, हो.
0: आणि विचारा, जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा, काय जी और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचं प्राण वाचू शकतो. तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करते, पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला.
1: मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक पोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, नाशिकमध्ये एका आरोपीला अटक। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला। आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं। परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे। ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत। फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल। या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे। नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती। सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक

0: पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती, त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: अधिमूल्य भरा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला। माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

0: गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरु होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे जीडीपी याच्यापर्यंत मे 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च जीडीपीचे साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे.

0: व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 30-32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तो साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण जीडीपीच्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% जीडीपीच्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होतीये, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय. आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
1: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
0: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारण दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो जीडीपीच्या कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका ते लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा जीडीपी देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
0: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर जीडीपीच्या जनतेम तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली आणि युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला, कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती, कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते, त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले, पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं

0: कारण महागाई ही नेहमी कॅलरीज सारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला त्या शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 मध्ये किंवा 50 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो, त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहे, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही, पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे, कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी, तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुमकुवत झालं जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना, म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जी एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरणीची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण किंवा सारखे युद्ध मला वाटतं बसवा कामान येत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी सकाळी युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमी जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जो मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट

0: सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग हे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल त्या गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे. आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्यामध्ये सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट्स हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:30 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतशिवार हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी वैशाली वांगीकर हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके प्राचार्य आणि वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय हट्टा यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. उन्हाळी फळपिके ही भारतातील मुख्य अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळ उत्पादक देश असून एकूण उत्पादन सुमारे 107 दशलक्ष टन आहे. आंबा, केळी, पपई, टरबूज, खरबूज ही उन्हाळी फळपिके आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि उष्ण तापमान आणि जास्त प्रकाश कालामध्ये त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते. मग त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे याविषयी पण माहिती आपल्याला हवी आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा वातावरणामध्ये आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये घट होते. मग हे घट होण्याची नेमकी कारणे कोणकोणती आहेत त्यावर आपण कशा पद्धतीनं उपाययोजना करायला हव्यात जेणेकरून त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळेल याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपण घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उन्हाळ्यातील फळबागांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य.

0: या पदावर कार्यरत आहे आणि सरांकडून याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना प्रास्ताविक स्वरूपामध्ये काय सांगाल?
1: फळपिकांचा असलेलं भारताचं कंट्रीब्युशन म्हणायला चालेल तर ते सांगितलेलं आहे, पण आपण जर आर्थिकदृष्ट्या पाहता फळपिकांचा देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठा वाटा आहे.
0: बरं.
1: आणि भारतात आंबा सुमारे जागतिक बाजारपेठेत 40 ते 45% भारताचा वाटा आहे. पपईमध्ये 35 ते 40% वाटा आहे. केळीमध्ये जसं की 25 ते 30% वाटा आहे. असा वेगवेगळ्या फळपिकांमध्ये अग्रगण्य असलेला आपला भारत देश आहे. तर केळीच्या उत्पादन दरवर्षी जवळपास आपण 30 दशलक्ष टनापेक्षाही जास्त आहे.
0: अच्छा.
1: आणि एकूण फळ उत्पादनात केळीचा वाटा जवळपास 27% जसं मी सांगितलेला आहे. आणि आंब्याचा 22% आहे. आणि या आकडेवरून आपल्याला कळतं की उन्हाळी फळपिकांचं आर्थिक व्यवस्थेमध्ये भारतामध्ये किती महत्व आहे हे स्पष्ट होतं. मग हे सर्व कळल्यानंतर फळ प्रक्रिया उद्योग असतील, निर्यात क्षेत्र असतील, यामुळे काय होतं की मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत असतो. फळपिके ही ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती करतात. रोजगार निर्मितीचा एक सोर्स आहे. त्याच्यासोबतच शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न म्हणूनही ते देतात. विशेषतः उन्हाळ्यात बाजारात फळांची मागणी वाढल्यामुळे त्यांना दरही चांगले असतात.
0: बरोबर आहे.
1: ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा बऱ्यापैकी चांगला भेटतो. परंतु हा काळ असा आहे की बदलत्या हवामानामुळे व वाढत्या तापमानाचा याच्यावर वाईट परिणाम देखील बघायला भेटतो आपल्याला.
0: सर, आता एक महत्वाचा प्रश्न अजून विचारावा असा वाटतो की उन्हाळ्यामध्ये फळबागांवर मुख्य ताण कोणता कोणता येतो? बरं सर.
1: मॅडम, उन्हाळ्यात आपला मराठवाडा बघितला, विदर्भ बघितला तर जवळपास 40 अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान हे जवळपास प्रत्येक जिल्ह्याचं झाले. आणि त्यात काही जिल्हे असे आहेत की जे 45 क्रॉस पण व्हायला लागले. यामध्ये मेन उन्हाळ्यामध्ये काय होतो की पाण्याचा ताण निर्माण होतो आणि या ताणामुळे जे पानांवरील सूक्ष्म छिद्र, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की स्टोमॅटा, हे बंद होतात. आणि ज्यामुळे काय होतं की जी अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया आहे ती 35 ते 40% पर्यंत घटते.
0: आणि प्रकाश संश्लेषण.
1: बरोबर, प्रकाश संश्लेषण. आणि प्रकाश संश्लेषण जसं कमी झालं तसंच त्या पेशींमध्ये नुकसानकारक असलेला ROS म्हणजेच रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस, जे हानिकारक संयुग आहे, ते निर्माण व्हायला चालू होतं. आणि त्याचा परिणाम आपल्याला काय होतो, वाढ आणि उत्पादनात त्याचं घट निर्माण होते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला जलताण म्हणजेच पाण्याचा ताण कमी करण्यासाठी योग्य पाण्याचे व्यवस्थापन करणं तेवढंच महत्वाचं.
0: तुम्ही जसं म्हटलात की आता पाण्याचं व्यवस्थापन करणं तर गरजेचं आहे, मग ते व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं?
1: एक साधारण दृष्ट्या जर बघितलं तर पाणी व्यवस्थापनासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धती वापरतो वेगवेगळ्या पिकानुसार. आणि त्यामध्ये जर आपल्याला उन्हाळ्यामधलं पाणी व्यवस्थापन करायचं झालं तर आपल्याला तुषार सिंचन जमणार नाही किंवा मोकाट पद्धत जमणार नाही. आपल्याला डायरेक्टली जावं लागेल हे ठिबक सिंचन पद्धतीकडे, जेणेकरून ते थेट मुळांपर्यंत दिल्यामुळे बाष्पीभवन कमी होतं. आणि त्यामुळे काय होतं की 30 ते 70% पाण्याची बचत होते. आणि याचा परिणाम आपल्याला काय होतो, जी पाण्याची वापरण्याची कार्यक्षमता म्हणतो आपण, म्हणजे वॉटर युज इफिशियन्सी, ही जवळपास 40 ते 60% ही झाडाची वाढते. त्याच्यामुळे काय होतं की जी फील्ड कॅपॅसिटी, पाणी धारण क्षमता मातीची म्हणतो, ती वाढते. आणि योग्य सिंचनामुळे झाडामध्ये जल संतुलन म्हणजे आपल्याला पाण्याचं वॉटर बॅलन्स म्हणतो ते टिकून राहतं. पण केवळ सिंचन पुरेसं नाही तर मातीतील ओलावा टिकवण्यासाठी अतिरिक्त उपाय सुद्धा आवश्यक असतात मॅडम.
0: अच्छा सर, आता जसं तुम्ही सांगितलं की पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं हे तर सांगितलं, पण त्याचप्रमाणे आपण पाहतोय की बरेचसे शेतकरी बांधव मल्चिंगचा आपण वापर करताना दिसते, मग हे मल्चिंग म्हणजे काय असतं, याचा वापर आपण कसं करायला हवं, काय सांगाल बरं?
1: मॅडम, मल्चिंग हा एक सोपा शब्द आहे जो की मातीवर आच्छादन केल्यामुळे मातीतील आर्द्रता ही काय होते की 20 ते 40% अधिक टिकते, म्हणजे जो उन्हाळ्यामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सॉइल टेम्परेचर जे आहे ते 2 ते 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होतं, ज्याच्यामुळे जे बाष्पीभवन म्हणजे त्याला इव्हॅपोरेशन म्हणतो आपण, ते कमी होतं. जर आपण नैसर्गिक मल्चिंग, सेंद्रिय मल्चिंग जर वापरली तर त्याच्यात सूक्ष्म जीवाच्या क्रिया पण वाढतात.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळे काय होतं की मातीची सुपीकता वाढण्यास मदत होतं. यामुळे मुळांची वाढ चांगली होईल. आणि मुळांची जशी वाढ चांगली होईल तसंच जमिनीतील तापमान, ओलावा नियंत्रण झाल्यानंतरही झाडांना थेट प्रकाश मिळत नसल्यामुळे त्यांना सूर्यप्रकाशापासून

0: संरक्षण कसं देता येईल हे पण करणं आपल्याला गरजेचं वाटतं.
1: अच्छा सर, आता मल्चिंगचं महत्व काय आहे हे तर तुम्ही आमच्या समस्त शेतकरी बांधवांना समजून सांगितलं, पण त्याचप्रमाणे आता आपण पाहतो की काही शेतकरी बांधव शेड सुद्धा करतात की जेणेकरून जे छोटी छोटी रोपं वगैरे असतील की त्यांचं संरक्षण उन्हापासून होईल, म्हणजे सावली देण्याचं नेमकं महत्व काय सांगता येईल बरं?
0: पहिल्यांदा बघितलं पाण्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर मल्चिंग बघितलं, म्हणजे पाण्यामधून आपण काही 40-70% आपण ठिबक सिंचनातून वाचवलं, मल्चिंगनुसार आपण अधिक काळ ओलावा कसा टिकेल याच्याकडे लक्ष दिलं. पण जर आपण शेड नेट म्हणजे सावलीची जाळी आपण म्हणतो त्याला, ते वापरल्यानंतर पण काय होतं की जे झाडांचे तापमान आहे ते 3-5 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी राहतं, जेणेकरून जे झाडांमधून बाष्प उत्सर्जन त्यालाच आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो हे कमी होतं, आणि जे अतिउष्णता म्हणा किंवा उन्हाळ्यामुळे आपल्याला सनबर्निंग म्हणजेच पाण्यांवर जळजळ जी होते ती टाळली जाते, आणि नियंत्रित प्रकाशनामुळे काय होतं की जे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण आहे ते सुधारतं आणि त्या झाडांवरचा ताण कमी होण्यास मदत होते. पण तरी देखील आपल्याला उच्च तापमानामुळे फळबग होण्याची समस्या ही कायम परत दिसूनच लागते.
1: अच्छा, तर अशा पद्धतीनं हे सावलीचं महत्व आपल्याला सांगता येईल. सर, आता आपण पाहतोय की वाढत्या तापमानामुळे असेल किंवा हवामानातील काही बदलामुळे जी फळं असतात तर फळांची फळगळ झालेली आपण पाहतोय, तर हे कमी करण्यासाठी आपण काय काय करायला हवं बरं?
0: मॅडम, काय की उच्च तापमान म्हटलं की जे झाडांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतं म्हणजे बॅलन्स जे असतं ते बॅलन्स डिस्टर्ब होतं उच्च तापमानामुळे, आणि त्यामध्ये दोन महत्वाचे हार्मोन्स म्हणलं तर ऑक्झिन जे काय करतं की वाढ नियंत्रण करतं, आणि दुसरं आहे ऍब्सेसिन जे फळगळ प्रक्रिया वाढवतं. या दोन गोष्टींचा संबंध फळगळसाठी जवळून येतो, आणि जर आपल्याला फळगळ थांबवायची असेल तर ऑक्झिनच्याच गटातील एक आहे NA नॅप्थॅलिन ऍसिटिक ऍसिड, जे 10-20 PPM फवारणी केलं तर आपल्याला जी वाढ नियंत्रण हार्मोन आहे ते राखल्या जाते, आणि प्रूड्रॉप पणही त्याच्यामुळे 20-30% कमी होतो. पण यामुळे फ्रूट रिटेन्शन पण सुधारते, म्हणजे फ्रूट रिटेन्शन म्हणजे काय की जे गळ आहे आणि नवीन होणारं तयार होणार आहे ते पण त्याची सुधारणा होते. पण यानंतर आपल्याला गरजेचं पडतं ते त्याचं योग्य पोषण, जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून अजून बेनिफिट घेता येतील.
1: अच्छा, जसं तुम्ही म्हटलात की पोषण दिल्याने चांगल्या पद्धतीने आपल्याला फळ मिळू शकेल, ते पोषण आहे ते पोषण देण्याचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं याविषयी आपण काय सांगाल?
0: मॅडम, पोषण देण्यासाठी आपल्याला दोन असतात, एक असतं संतुलित NPA जे सर्वात जास्त प्रमाणात लागतं, आणि त्याच्यासोबतच असतं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य. तर संतुलित NPK मधला पोटॅशियम जो आपलं ऑस्मो रेग्युलेशन म्हणजेच पाण्याचं संतुलन नियंत्रण करण्याचं काम करतं, आणि सोबत सोबतच टोमॅटो रेग्युलेशन म्हणजे काय तर रंध्र नियंत्रण यासाठी त्याचं काम महत्वाचं आहे, ज्यामुळं आपल्याला उन्हामुळं जाणवत असलेला ड्रॉट टॉलरन्सचा आहे तो टॉलरन्स कमी करण्यासाठी किंवा त्या झाडामध्ये त्याची क्षमता वाढवण्याचं काम करतं. मॅडम, सोबतच काय करतं की जी त्याच्यातली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ते पण सुधारण्याचं काम करतं. योग्य पोषणामुळं आपण जर वेगवेगळे पोषण द्रव्य आहेत ते जर दिले तर त्याच्यामुळे आपल्याला 20-25% उत्पादनात वाढ झालेली मिळते. पण मी जसं सांगितलं की सूक्ष्म अन्नद्रव्याची भूमिकाही त्यात महत्वाची असते मॅडम.
1: अच्छा, जसं आपण म्हणतोय की आपल्या जमिनीला आवश्यक असणारे जर अन्नद्रव्य जर आपण जमिनीला पुरवले तर त्यातून येणारं जे पीक असेल किंवा फळ असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते, आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा असतो तो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा.
0: बरोबर.
1: तर जसं आता तुम्ही म्हटलात की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असते, तर या अनुषंगाने काय सांगा?
0: मॅडम, जर महाराष्ट्राचा जर विचार करण्यात आला तर झिंक असेल तर हे जवळपास झिंक डिफिशियंट सॉइल म्हणजेच काय झिंकची कमतरता असलेल्या मातीचे प्रकार जवळपास पूर्ण महाराष्ट्राभर भेटतात, आणि झिंक आणि बोरॉन हे असे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. झिंक काय करतं, जे वाढ नियंत्रण करणारं ऑक्झिन आहे त्याला सिंथेसिस करण्यासाठी मदत करतं, आणि बोरॉनचं काय काम आहे तर ते काम करतं की परागकण अंकुरण याच्यासाठी मदत करतं, म्हणजेच पोलन जर्मिनेशन साठी मदत करणं, आणि तिसरा घटक म्हणतो जो आयर्न आहे तो आयर्न काय करतो क्लोरोफिल सिंथेसिस जो सर्वात महत्वाचा असतो आपल्याला प्रकाश संश्लेषण करण्यासाठी. तर हे तीन महत्वाचे, या व्यतिरिक्त चार असतात पण या तीन महत्वाच्यांसाठी आवश्यक असतात, ज्याच्यामुळे आपण जर यांची व्यवस्थित प्रमाणात जर दिलं तर यामुळे फ्रूट सेट 15-20% वाढू शकतं. सूक्ष्म

0: अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला त्यांचं कोणत्या प्रकारे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायलो ते पण महत्वाचं असतं मॅडम.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आता बरेच जण आपण पाहतोय की जे आपले शेतकरी बांधव आहेत ते पानांवर फवारणी करतात,
0: बरोबर.
1: तर ह्याचं नेमकं महत्व काय सांगता येईल की ह्याचा नेमका उपयोग काय होतो?
0: मॅडम काय की सूक्ष्म अन्नद्रव्ये हे वेगवेगळ्या पद्धतीनं झाडांमध्ये देताना बघतो, पण हे सूक्ष्म अन्नद्रव्ये जर आपण पानांवर फवारणीद्वारे जर थेट पानांद्वारे शोषल्या जातं त्याच्यामुळे जर पानांवर दिलं तर त्याचा मिळणारा जो फायदा आहे तो सर्वात जास्त असेल, जेणेकरून ते अन्नद्रव्ये 24 ते 48 तासात झाडांकडून शोषल्या जातील. आणि यापेक्षाही जर आपण 2% युरिया आणि पोटॅशियम नायट्रेट KNNO3 1% वापरून जर दिलं तर ते 24 ते 28 तासात शोषल्या जाणार आहे, त्यापेक्षाही लवकर शोषलं जाईल. आणि याच्यामुळे झाडामध्ये अजून स्ट्रेस टॉलरन्स म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता वाढते. पण काय होतं मॅडम की जर त्याची डेन्सिटी खूप जास्त असेल तर कॅनॉपी योग्य नसेल, म्हणजेच डेन्सिटी आपल्याला नसेल, तर याचा पूर्ण फायदा आपल्याला तेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही मॅडम.
1: अच्छा सर, जसं तुम्ही आता म्हटलात की हे कॅनोपी मॅनेजमेंट हे आपल्या फळबागांमध्ये करणं का आवश्यक आहे, बरं ह्याचं नेमकं महत्व काय सांगतं?
0: फळबागांमध्ये काय असतं की लाईट इंटरसेप्शन म्हणजेच काय की प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता जितकी जास्त असेल तितकं त्यामध्ये काय होतं की मॅडम त्याचं फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया आहे ती सुधारते आणि त्याच्यामुळे काय होतं जे फळाची गुणवत्ता आहे ती वाढेल आणि तसेच त्या फळबागेत असलेली ह्युमिडिटी कमी होण्यास मदत होईल. जेणेकरून सर्वात महत्वाचं काय असतं, ह्युमिडिटी जितकी जास्त ती रोगाचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी मदत करत असते मॅडम. आणि मग त्याच्यामुळं ते आपल्याला कॅनॉपी मॅनेजमेंट जेवढे जास्त व्यवस्थित असेल त्यानुसार आपल्याला ती काय करेल की रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत करेल. त्यामुळे आपल्याला इथून पुढे कॅनॉपी मॅनेजमेंट केल्यानंतर आपल्याला कीड नियंत्रण कशा प्रकारे करायला पाहिजे हे पण आवश्यक असेल मॅडम.
1: तर आपण पाहतोय कोणतंही पीक म्हटलं की त्यावर विविध कीड आणि रोगांचा हा प्रादुर्भाव होतच असतो. जसं आता फळबाग आता आपले बरेच शेतकरी बांधव करतायत आणि त्यापासून त्यांना अधिक उत्पादन मिळवण्याचा ते सतत प्रयत्न सुद्धा करत असतात, तर या अनुषंगाने जे कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे ते कमी होण्यासाठी आपण काय व्यवस्थापन करायला हवं?
0: प्रत्येक शेतकऱ्यांचा उद्देश काय असतो की एखादी कीड आली की त्याला लवकरात लवकर फक्त आणि फक्त केमिकल ट्रीटमेंट करून कमी करणे. पण जर एखाद्याला उत्पन्न व्यवस्थित घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं त्यानं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच काय एकात्मिक नियंत्रण ज्याच्यामध्ये तुमचं फिजिकल असतील, काही बायोलॉजिकल असतील, काही केमिकल उपाय असतील, या तिघांचाही समतोल वापर केल्यानंतर तुम्हाला जे कीडनाशक आहे किंवा नियंत्रण करायचं ते मिळेलच. पण सोबत सोबत काय होईल जो तुमचा कीड नियंत्रण करण्यासाठी पेस्टिसाइडवर होणारा खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे. तो आपल्याला हे एकात्मिक कीड नियंत्रण केल्यानंतर 20 ते 30% कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की इल्ड लॉस कमी होतो, म्हणजे जेणेकरून आपण एका दृष्टीनं कीड नियंत्रण करतोय आणि ते एकत्रित करत असल्यामुळे आपल्याला पेस्टिसाइडचा जो खर्च आहे तोही कमी होतो. पण याच्या सोबतच काय मॅडम की झाडातील पाण्याचा अपव्यय कमी करणेही आवश्यक असतं.
1: नक्कीच
0: बरोबर.
1: सर आताच तुम्ही आमच्या समस्त शेतकरी बांधवांना म्हणजे ज्या विविध कीड आणि रोग आहे त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण जे आपल्याला भौतिक, रासायनिक आणि जैविक या तीनही पद्धतीनं करता येऊ शकते आणि जेणेकरून त्यामुळे आपलं फळ उत्पादनामध्ये अधिक आपल्याला उत्पन्न मिळवता येऊ शकते. सर आता जसं तुम्ही म्हटलात की अजून एक महत्वाचं कारण म्हणजे बाष्पोत्सर्जनाचं, बरोबर आहे, ज्याला आपण अँटी ट्रान्सपायरेशन म्हणतो. हे अँटी ट्रान्सपायरेशन म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल
0: मॅडम? काय आहे, आपण जसं श्वासोश्वास घेतो तसंच सेम वनस्पतीमध्येही चालूच असणार. मग जर श्वासोश्वास त्यांचा जेवढं टेम्परेचर जास्त त्यांचं इनर टेम्परेचर म्हणजेच त्याच्या झाडांच्या पानाच्या आतमधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याला काय करावं लागतं तेवढ्याच प्रमाणात उत्सर्जन पण करावं लागतं आणि त्यामुळं जे अवेलेबल त्याला पाण्याचा साठा आहे, पाण्याचा स्रोत आहे, तो कमी पडायला लागतो. मग त्यावर परिणाम म्हणून किंवा त्यावर उपाय म्हणून आपण काय करतो की अँटी ट्रान्सपरंट वापरतो. जसं की केवलिन नावाचा अँटी ट्रान्सपरंट आहे जो पानांवर काय करतो एक थर निर्माण करतो आणि थर निर्माण झाल्यानंतर काय करतो की जे ट्रान्सपिरेशन जे बाष्प उत्सर्जन होणार आहे तर ते 20 ते 25% कमी होतं आणि त्यामुळेच काय होतं की जे पानांचं तापमान आहे ते नियंत्रण करण्यासाठी मदत करतं. पण यासोबतच काय मॅडम की

0: मातीतील सेंद्रिय द्रव्य आहे ते देखील त्याची महत्वाची भूमिका असते आणि ती पण आपल्याला बघणं महत्वाचं असतं मॅडम.
1: अच्छा सर, जसं आपण म्हणालात की सेंद्रिय द्रव्यांचा सुद्धा महत्वाची भूमिका आहे, तर या अनुषंगाने मग ह्या सेंद्रिय द्रव्याचा आपल्या फळबागांवर महत्वाचा रोल काय आहे?
0: मॅडम, सेंद्रिय द्रव्य हे काय, आपण एक ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो मॅडम. ऑर्गॅनिक कार्बन एक असं आहे की आपण दिलेलं एनपीके कंटेंट असेल किंवा त्यासोबत दिलेले सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्यांना त्या झाडाला अवेलेबल कसं करून द्यायचं हे त्या सेंद्रिय कर्ब जितकं जास्त असेल तितकं त्यांना अवेलेबल करून देण्याची कॅपॅसिटी पण त्याच्यात वाढवतं. मग हे सेंद्रिय कर्ब जे आहे, सेंद्रिय ऑर्गॅनिक मॅटर आहे, ते कसं वाढवायचं आणि त्याचा रोल काय आहे की तो जेवढं जास्त असेल तर त्या जमिनीमधली पाणी धारणक्षम करण्याची क्षमता 15-20% वाढवतं. तसंच काय करतं की त्याच्यात मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवतं जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा लेग्युम्स क्रॉप जे असतात त्याच्यामध्ये नोडुल्स जे असतात ते नोडुल नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतं. तर मग हे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढते आणि सोबतच जर आपण हे सेंद्रिय कर्ब जर केलं आणि त्याच्यासोबत जर एखादी आपण आंतरपीक म्हणून जर केलं तर जे आपल्याला त्या फळबागांमधून मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अधिक उत्पादन मिळण्यास पण एक ऍडिशनल सोर्स म्हणून आपल्याला फायदेशीर ठरतो.
1: नक्कीच सर, जसं तुम्ही म्हटलात की आंतरपीक ह्या फळबागांमध्ये घेतलं तर आपल्याला फायदेशीर ठरू शकते, तर हे कशा पद्धतीने ठरू शकते याविषयी काय सांगाल
0: मॅडम? काय बरेचसे इंटरक्रॉपिंग म्हणजे काय आंतरपीक म्हणू शकतो पण याचा मेन एक फायदा काय होतो की जी मोकळी जमीन आहे, दोन फळ पिकांमधील जी मोकळी जमीन आहे त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतल्यानंतर काय होऊ शकतं की जे सॉइल टेम्परेचर मातींमधून बाष्पोत्सर्जन जे होत आहे तर ते कमी करण्यासाठी एक मदत होऊ शकते आणि ऍडिशनल इन्कम एक दुसरा भाग झाला. पण आपल्या दृष्टिकोनातून त्याचं मातीचं तापमान जे आहे ते कमी करण्यासाठी काम करतं आणि सोबतच मॉइश्चर रिटेन्शन म्हणजे त्या बागेमध्ये मॉइश्चरची रिटेन्शन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मदत करतं आणि सोबतच एक आंतरपीक घेतोय म्हणजे त्याचा ऍडिशनल इन्कम म्हणूनही आपल्याला ते फायदेशीर ठरतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय गरजेचं आहे मॅडम की ही पद्धत क्लायमेट रेझिलन्ससाठी सुद्धा उपयुक्त ठरते, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरतात.
1: सर, आता आपण पाहतोय की हवामानामध्ये बदल होताना पाहतोय की मध्येच तापमान वाढते, कमी होते, कधी पाऊस पडतो, अशा वातावरणामध्ये आपल्या फळ पिकांची आपण कशा पद्धतीने काळजी करायला हवी किंवा त्यांच्यावर कोणते उपाय करायला हवेत?
0: बरोबर, त्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट प्रॅक्टिसेस म्हणजे काय, हवामान सहनशील तंत्रज्ञान म्हणतो ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ड्रीप इरिगेशन म्हणजेच आपलं ठिबक सिंचन पद्धत असेल, मल्चिंगची असेल, शेड नेट असेल, प्रिसिजन ऍग्रिकल्चर म्हणजे आपल्याला अगोदर तापमानाचं IMD सारख्या स्टेशन कडून पूर्वसूचना मिळेला असेल याच्यामधून आपण काय करतो की जो काही पाण्याचा साठा आहे त्याचा 40-60% बचत कसं होईल आणि जेणेकरून आपल्याला उत्पादन उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा कसं वाढवता येईल आणि जर ही प्रॅक्टिसेस आपण वापरल्या तर त्यामुळे 20-30% वाढलेलं पण आहे मॅडम. आणि सोबतच आपल्याला काय, ह्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर सोबत ऍडिशनल म्हणून एक ताण प्रतिबंधक किंवा ताण सहन करणाऱ्या व्हरायटी सुद्धा वापरल्यानंतर पण बदलत्या हवामानात सुद्धा आपल्याला उत्पादन स्थिर करण्यास मदत मिळू शकते.
1: नक्कीच सर. सर, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय सांगाल?
0: मॅडम, बदलत्या हवामानानुसार आपल्याला जर व्यवस्थित उत्पादन आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट न होता उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन आपण कसं प्रकारे केलं आणि फक्त पाण्याचं नियोजन नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं पाण्या गरज जी आहे ती कशी कमी करू शकतो हे महत्वाचं आहे मॅडम. आणि जर आपण व्यवस्थित तंत्रज्ञान जर वापरलं, संतुलित त्याचं पोषण जर दिलं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला उन्हाळ्यातील जे काही ताण आहे म्हणतो आपण पाण्याचा ताण जो आहे तो मात करून आपण त्या फळ बागांवर उत्पादन आणि उत्पादनासोबत सोबतच आपल्याला गुणवत्ता देखील लक्षणीय वाढ आपल्याला झालेली दिसेल मॅडम.
1: नक्की सर. सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आपल्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपलं जे फळ बाग आहेत त्याची कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी, त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, आपण सांगितलेली ही माहिती नक्कीच आमचे शेतकरी बांधव अंमलात आणतील आणि नक्कीच त्यांना या मुलाखतीचा फायदा होईल अशी आपण आशा करू. दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

शेतकरी बंधूंनो, आताच आपण उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, प्राचार्य आणि वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय हट्टा यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात जल उत्पादकता ही किती महत्वाची आहे याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, जल उत्पादकता म्हणजे शेतीसाठी वापरलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब किती मूल्य निर्माण करतो याचं मोजमाप. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका ठराविक प्रमाणात पाणी वापरून शेतकऱ्याला किती किलो धान्य, फळे किंवा भाजीपाला मिळतो हे मोजण्याचं एक महत्वाचं शास्त्रीय साधन आपल्याला म्हणता येईल. मंडळी, महाराष्ट्रात गेल्या काही दशकात सिंचनाच्या अनेक सुविधा निर्माण केल्या.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: रात्रीचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोक. द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे. बोल आहेत घडी पलछिन कछु ना सुहावे. मध्यलय तराणा जपतालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे विनोद पडगे यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोक.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग आपण आताच ऐकलात. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम संगती केली होती विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या। आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य।
1: नभोनाट्य सादर करीत आहोत कळत नकळत। लेखक सुरेश खरे। सादर करते विजय रणदिवे। ऐकूया नभोनाट्य कळत नकळत।
2: आलात? अहो किती उशीर हा, मला तर बाई काळजीच वाटायला लागली होती। अहो ऑफिस मध्ये काही विशेष काम होतं का? अहो बोला ना, किती वेळ फोन करायचा प्रयत्न केला मी, पण कुणी उचलतच नव्हतं। अ बोलताय ना, का उशीर झाला? आणि सकाळी काही मला सांगून सुद्धा गेला नव्हता की उशीर होईल म्हणून।
3: आता सकाळी कुठं माहित होत की आज
2: काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं दिसतंय, मूड ठिकाणावर दिसत नाहीये एका माणसाचा। अ काय झालं?
3: नाही ग, तसं काही विशेष झालेलं नाही।
2: तरी पण
3: अगं नेहमीच
2: असं नाही करायचं गडे।
3: असं लाडात यायचं नाही, जेव्हा गडे म्हणायला पाहिजे होत तेव्हा कधी म्हटलं नाही आणि आता सुचतय।
2: असू दे
3: हे बघ, जसं लाडात यायचं नाही तसं रुसायचं नाही।
2: अहो पण तुम्ही सांगणार आहात की नाही?
3: काय ते
2: आज एवढा उशीर का झाला
3: सांगूच म्हणतेस? बर, अगं तो गडकरी माहित आहे ना तुला?
2: त्याच
3: तो ग माझ्या ऑफिस मधला।
2: अहो मग त्याच काय?
3: त्याच काही नाही ग, त्याच्या मुलीचं। अगं 16 पूर्ण झाली नाहीत, पळून जात होती एका बरोबर।
2: अगो बाई,
3: वेळी समजलं म्हणून पुढचा गोंधळ टाळता आला, ते निस्तरता निस्तरता इतके वाजले बघ।
2: कमाल आहे बाई हल्लीच्या मुलींची।
3: हे म्हातारी सारखं बोलू नकोस।
2: अहो पण तिचं वय काय म्हणाला?
3: म्हणूनच तर त्याला वेळ वय म्हणतात। अगं होतं असं या वयात, चुकतात मुलं। आपल्या अंगात चुकण्याचे गटच नव्हते बघ, आवडतं कुणीतरी ते कबूल करायचं।
2: अगदी अनुभवावरून बोलताय, होती वाटत अशी कुणीतरी वेड्या वयात भुरळ पाडणारी।
3: जेलस जेलस बी ए स्पोर्ट।
2: जेलस व्हायचं काय कारण? अहो अहो सांगा ना कोण होती ती।
3: ए म्हणजे तू अगदी धरूनच चालली आहेस की?
2: मग खोट आहे का ते? मी सांगते काहीतरी असलंच पाहिजे।
3: अग
2: त्याशिवाय तुम्हा पुरुषांना एवढा कनवाळूपणा येणारच नाही, वेड वय असत, आवडत कुणीतरी।
3: अग पण
2: अहो कशी होती? होती
3: कोण?
2: अहो तीच
3: गोड होती।
2: आणि
3: आणि काय? लाजरी होती, डोळ्यांनी बोलायची, आ हा हा हा। आणि दातांचं तर काय वर्णन करू सांगू, दात इतके सुरेख होते। पण खरं सांगू सर्वात कशाचा मोह मला झाला, तिचे लांब सडक मुलायम रेशमी केस, आ हा हा हा।
2: केसांना हात लावून पाहिला होतात वाटत।
3: अगं कुणी की काय तू, नुसती कल्पना। तेव्हा शब्दानं स्पर्शानं प्रेम करायचं नव्हतं, मनातल्या मनात डोळे मिटून प्रेम करायचं।
2: मग पुढे काय झालं तिचं?
3: काय होणार, नेहमीच दुसऱ्याशी लग्न असेल कुठेतरी जगाच्या पाठीवर सुखानं नांदत।
2: कमाल आहे बाई, किती गुंतायचं माणसानं। जाऊ देते, मी चहा घेऊन येते बरं।
3: म्हणजे
2: आपलं नव्हतं हा असं काही?
3: शक्यच नाही, असं होणारच नाही। ए हेमा सांग ना।
2: अहो काय सांगू, नाही म्हणजे तसा होता एक, खूप खूप आवडायचा मला। पण जाऊ दे, ते जाऊ दे, चहा घ्यायचा असेल ना तुम्हाला?
3: चहाचं राहू दे ग, आधी मला सांग बरं कोण होता तो। अगं सांग ना, कम ऑन बी स्पोर्ट।
2: बघ हा,
3: अगं खरंच मला काही वाटायचं नाही, सांग ना।
2: नक्की
3: अगदी नक्की सांग बरं, नाव काय त्याचं?
2: श्याम।
3: हा
2: श्याम नाव होतं त्याचं।
3: बर,
2: अतिशय स्मार्ट होता, क्रिकेट तर इतका छान खेळायचा।

0: कॉलेजमध्ये मला सिनियर होता आणि एकदा की नाही मराठी मंडळाच्या ट्रीपला ना म्हणजे मुकेशची गाणी तो इतका छान म्हणायचा, त्याला खूप आग्रह केला सगळ्यांनी गाणी म्हणून तयारच होईना, पण मी नुसतं म्हटलं ना की ए श्याम अरे गाणं म्हण ना मुकेशचं, ते लगेच म्हटलं
1: हो का,
0: कुठलं असेल ओळखा पाहू,
1: कोणतं गाणं असेल बरं
0: मुकेशच हो, तू कहे अगर मैं जीवन भर गीत सुनाता जाऊ मग काय काही नाही जाऊ दे
1: काय ग हेमा माझ्याहून स्मार्ट होता का ग तो मग तुला त्याची आठवण होत असेल नाही सांग ना,
0: होते कधी कधी
1: कधी कधी कधी कधी म्हणजे कधी, मी असताना की मी नसताना,
0: तुम्ही असून नसताना बरं जाऊ दे काय हो आपण जुन्या विषयावर बोलत बसलत मगाच पासून, वॉश घ्या बरं जरा मी चहा टाकते, हा तुम्हाला केसाचा बॉब कट का आवडत नाही ते आज मला कळलं,
1: हेमा ए हेमा
0: काय
1: त्यानं तुला लग्नाचं विचारलं असतं तर तू हो म्हटलं असतस,
0: कदाचित कदाचित नाही नक्कीच हो म्हटलं असतं मी

0: कौन? आले आले कौन है?
1: मिस्टर नाडकर नाहीत घरात?
0: श्याम श्याम तुम्ही तुम्ही कसे इथे?
1: तुम्ही हेमा करेक्ट?
0: यस। अहो श्याम या ना आत या।
1: चटकन ओळखू न शकणा इतका बदल झालाय तुमच्यात।
0: तो कसा काय?
1: नाही तो नाही सांगता यायचा पण झालाय मात्र निश्चित। तुम्ही मिसेस नाडकर नाही तर
0: हा बदल म्हणताय होय मला वाटलं।
1: नाही हा बदल नाही ही नवी ओळख। किती वर्षांनी भेटतो ना आपण?
0: कॉलेज संपल्यावर आज प्रथमच भेटतोय आपण।
1: हो ना।
0: पण श्याम तुमच्यात मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही।
1: अहो ते फिजिकल फिटनेस फॅड आहे ना डोक्यात।
0: श्याम तुम्ही अजून क्रिकेट खेळता?
1: खेळतो की पोरांबरोबर कंपाऊंड मध्ये।
0: आणि ती मुकेशची गाणी
1: तुमच्या बरंच लक्षात आहे वाटत।
0: अजून म्हणता तुम्ही गाणी?
1: अहो कॉलेज मधला मूर्खपणा कॉलेज संपल्यावर संपवायचा असतो तो आयुष्यभर थोडाच करत बसायचा असतो।
0: नाही पण तुम्ही खूप छान गायचात।
1: कस काय अहो वासरात लंगडी गाय शहाणी सगळेच बेसूर असले ना की एखादा सुरातला माणूस ऐकायला बरा वाटतो इतकं। बाय द वे मिस्टर नाडकर्णी नाही घरात?
0: तुम्ही असे उभे का पण? अहो बसा ना। अरे हो तुम्ही मिस्टर नाडकर्णींना भेटायला आलात नाही का?
1: हो मिसेस नाडकर्णी इथे राहतात हे कुठे मला माहिती होतं?
0: मिसेस नाडकर्णी आणखी कुठे राहणार?
1: मिसेस नाडकर्णी म्हणजे हेमा।
0: श्याम मिस्टर नाडकर्णींना तुम्ही ओळखता?
1: नाही ओळख करून घ्यायला चालोय मी इथं।
0: काही विशेष?
1: सांगतो मिस्टर नाडकर्णी जिथं काम करतात ना त्या कंपनीत एक टेंडर भरलंय मी।
0: हा
1: मी कॉन्ट्रॅक्टच्या बिझनेस मध्ये आहे।
0: बर
1: हे एक फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे। नाडकर्णींच्या रेकमेंडेशनला फार महत्व आहे। त्यांनी रेकमेंड केलं की पुढे जीएमची सही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी।
0: सो
1: मी त्यांना विनंती करायला आलोय की त्यांनी रेकमेंड करावं।
0: ए माझा नवरा त्यातला नाही
1: आहे। हेमा तू गैरसमज करून घेऊ नको मी काही लाज वगैरे जायला आलेलो नाहीये। अगं ते हेल्पफुल आहेत असं त्यांचा लौकिक आहे। इफ ही वॉन्ट्स टू डू इट ही विल डू इट।
0: ही विल डू इट। ओके
1: थँक यू व्हेरी मच।
0: या फॉर्मॅलिटीज पाळल्याच पाहिजेत का श्याम?
1: ओके राहिलं।
0: ए श्याम इतक्या वर्षांनी आपण भेटतोय जुनं काहीतरी बोलूया ना रे। ए कुणी भेटलं का रे आपल्या वेळचं?
1: फारसं कुणी नाही भेटलं असंच अचानक योगानं कुणी भेटलं आजच्यासारखं तर झालं। काय की भौगोलिकदृष्ट्या जग खूप लहान झालं असेल पण माणसं मात्र एकमेकापासून दूर चालली।
0: ए तू अजूनही पूर्वीसारखं छान बोलतोस हा। सॉरी आय मीन तुम्ही।
1: काही हरकत नाही तू म्हटलं तरी। बरं मी निघतो आता एवढं माझं काम।
0: थांब ना ए काय एवढी घाई आहे रे। अरे चहा तर घेशील
1: पण तू कुठेतरी बाहेर निघालीस ना?

0: हे आले की निघणारच आहे, पिक्चरचा बेत आहे.
1: हा बर, मग मी थांबतो, पण ते चहाच राहू दे.
0: आणि काय म्हणत होते बरं मी, हे का रे लग्न बिग्न केलंस की नाही?
1: नाही केलं नाही, झालं. कोणी आलं वाटत?
0: हे आलं वाटत.
2: हेमा, हेमा आर यू रेडी? सॉरी सॉरी सॉरी, मला उशीर झाला. पण आपण
0: थांब, तुझी ओळख करून देते. हे मिस्टर कर्णिक, कॉलेज मधली आमची ओळख.
2: हो हो, ग्लॅड टू मीट यू. मला वाटतं आपली पूर्वी कधी ओळख झाली नाही.
1: हो, लग्नाला कुठे बोलवलंय ना.
2: दॅट्स नो गुड हेमा, नो गुड. यू शुड हॅव इन्व्हायटेड. अगं, मला माझ्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी आठवडीनं त्यांच्या लग्नाला बोलावलं होतं आणि मी सुद्धा गेलो होतो न विसरता. बर, ते जाऊ दे. पण आज एकदम अचानक.
0: अहो, तुम्हाला भेटायला आले ते.
2: मला भेटायला? हा बोला बोला बोला, व्हॉट कॅन आय डू फॉर यू?
0: ए सांग ना, तुझं काय काम आहे ते.
1: साहेब, मी एक टेंडर भरलंय तुमच्या ऑफिसमध्ये.
2: अच्छा.
1: आणि मला ते मिळायला हरकत नाही, बट आय वॉन्ट यू टू गार्ड माय इंटरेस्ट. तुम्ही रेकमेंड केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही.
2: बर.
1: नाही, तुम्ही बऱ्याच जणांना मदत केली आहे, प्लीज यावेळी मला मदत करा.
0: यू मस्ट डू इट, प्लीज, माय रिक्वेस्ट.
2: रिक्वेस्ट? यू शुड ऑर्डर मी. मिस्टर कर्डिक, तुम्हाला सांगायला हरकत नाही, हा मी माझ्या बायकोच्या मुठीत असल्यामुळे आणि तिच्या हुकमाचा ताबेदार असल्यामुळे तुमचं काम होईल, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. अरे यार, त्यांना चहा बिहाचं काही विचारलंच की नाही? हा
0: अहो नाही, तुमचीच वाट पाहत होते. ए श्याम, तुला चहा चालेल ना?
2: हा श्याम.
0: हो तोच, परवा बोलले नव्हते का?
2: ओ आय सी आय सी.
1: साहेब, आपण सिगरेट?
2: मी ओढत नाही सिगरेट. अगं ए, झाला की नाही चहा? आपल्याला उशीर होतोय.
1: राहू दे, चहाचं काही एवढं अडलेलं नाही, होईल पुन्हा केव्हा तरी.
2: कशाला, ठेवलाच आहे, कदाचित झालाही असेल.
0: अहो काय एवढी घाई, इंग्लिश पिक्चर तर आहे, इंटरवलला गेलो तरी चालेल. मी तर म्हणत होते नाही गेलं तर नाही का चालायचं?
2: नाही चालायचं.
0: अहो आत्ता मिनिटापूर्वी तर म्हणालात ना, बायकोच्या मुठीत, हुकुमाचा ताबेदार वगैरे वगैरे, आणि इतक्या लगेच आपलं खरं स्वरूप दाखवायला हवंच होतं का?
2: नाही जायचं का मग? सांग.
0: अहो जाऊया. हो गंमत केली मी.
2: चल चल, आटोप लवकर. सॉरी, मी आज तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही.
1: इट्स ओके.
0: आता पुन्हा कधी?
1: आता यावंच लागणार.
2: यावंच लागणार? ते का म्हणून?
1: काम आहे ना.
2: ओ आय सी.
0: ए श्याम, पुढच्या वेळेला येशील तेव्हा फोन करून ये. हा
1: अच्छा.
2: हेमा, आपण निघायचंय ना.
1: तुम्हाला उशीर झालाय माझ्यामुळे, मी लिफ्ट देऊ का तुम्हाला?
2: नको नको, त्याची काही गरज नाही, जाऊ आम्ही टॅक्सीने.
1: आय एम शुअर यू विल डू माय वर्क.
2: आय विल ट्राय.
1: ट्राय?
2: येस ट्राय. इतर बऱ्याच गोष्टी पाहायला पाहिजेत. मला जे करता येणं शक्य आहे ते मी करायचा जरूर प्रयत्न करीन. आता मी फक्त एवढंच सांगू शकतो बस.
1: बरं, मी पुन्हा केव्हा येऊ?
2: फोन करा ना, आय विल टेल यू. नाही म्हणजे आलात तर हरकत नाही, पण फक्त याचसाठी यायची तशी आवश्यकता नाही.
1: पण माझं काम होईल ना?
2: बघू आपण, ठरवू आपण. या.
1: अच्छा निघतो मी. हेमा अच्छा.
2: हा बरं बरं,
0: लवकर या पुन्हा.
1: हो हो
2: अच्छा. ओके
1: ओके
0: ओके.

0: हॅलो
1: हॅलो अनिल नाडकर्णी हियर.
0: मी श्याम बोलतोय साहेब.
2: कोण श्याम?
0: श्याम कर्णिक.
2: येस मिस्टर कर्णिक.
0: काय झालं मग?
2: कशाच?
0: नाही ते माझं काम होतं ना.
2: अजून नाही झालं
0: पण होईल ना.

0: तुम्ही असं करा, दोन चार दिवसांनी फोन करा.
1: पण बघा जरा आपण वैयक्तिक लक्ष घालून. बाय द वे, हेमा आहे का घरात?
0: हेमा ना? हो. नाही म्हणजे ती आंघोळीला गेलीये. मी सांगेन तिला तुमचा फोन आल्याचं. बाय.
2: कुणाचा होता फोन?
1: अरे तू इथेच आहेस का? मला वाटलं तू आंघोळीला गेलीयस.
2: इतक्या उशिरा? पण काय हो, कुणाचा होता फोन?
1: कर्णिकचा होता.
2: श्यामचा? काय म्हणत होता?
1: काही नाही, थोडं त्या कामाविषयी होत.
2: अहो हे पाह, त्याचं काम निश्चित करायचं. तुम्ही मनावर घेतलं ना तर नक्की काम होईल. पहा त्याचं.
1: चुकतेस चुकतेस. मी मनावर जर घेतलं नाही तरच काम करू शकेन.
2: म्हणजे?
1: तुला नाही समजायचं ते. चला मला लवकर निघायचंय, मी निघतो.

0: हॅलो, मी श्याम कर्णिक बोलतोय. काय कटकट आहे या श्यामची. असं करतो, हा फोनचा रिसिव्हरच काढून ठेवतो ना आता. चला, मला निघायलाच हवं.
1: अहो अहो, गेले वाटत. आज न सांगताच गेले. अगो बाई, आणि हा रिसिव्हर कोणी काढून ठेवलाय?

0: अरे सिगरेटचं पाकिट.
1: तुम्ही केव्हा आलात?
0: हा काय आत्ताच येतोय. हेमा कुणी आलं होतं का?
1: हो श्याम आला होता दुपारी.
0: अस श्याम आला होता कशासाठी आला होता?
1: चौकशी करायला.
0: चौकशी कुणाची?
1: अहो त्याच्या कामाविषयी.
0: पण मी नसताना. हे बघ हेमा, ऑफिसची कामं मी घरी आणत नाही आणि ऑफिसच्या कामासाठी कुणी घरी आलेलंय मला आवडत नाही, त्यालाही सांग तसं. एवढी जर घाई होती तर फोन करून विचारायचं त्यानं.
1: त्याला नाईलाजानं यावं लागलं.
0: का पण?
1: बऱ्याच वेळा फोन करून सुद्धा फोन लागला नाही, कारण कुणीतरी रिसिव्हर काढून ठेवला होता.
0: अरे रिसिव्हर काढून ठेवला हे तिला कळलं वाटतं?
1: अहो अहो असं का वागताय तुम्ही त्याच्याशी?
0: असं म्हणजे कसं?
1: ते तुम्हाला माहित आहे.
0: पण म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं.
1: मला चांगलं ठाऊक आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते.
0: आय डोंट वॉन्ट युअर सर्टिफिकेट.
1: मग औदार्याचा आव आणू नये म्हटलं माणसानं. म्हणे कम ऑन बी स्पोर्ट, मला काही वाटायचं नाही वगैरे वगैरे.
0: हेमा हेमा, तुझ्या मित्राची बाजू घेऊन तू नवऱ्याशी भांडतेस?
1: मी तुमच्याशी नाही, तुमच्या वृत्तीशी भांडते.
0: म्हणे वृत्तीशी भांडते, तुझं काय म्हणणं आहे? मी काय त्याचं पंचारतींनी स्वागत करायला हवं होतं?
1: बस बस बस असं म्हटलं की झालं. तुम्हा नवऱ्यांकडे जेव्हा पटणारा आर्ग्युमेंट नसतं ना, तेव्हा फक्त टोकाला जाऊन बोलायचं एवढंच तुम्हाला करता येतं.
0: माहिती माहिती.
1: जाऊ दे, तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतंय हे मला पूर्णपणे समजलेलं आहे. मला फक्त तुम्ही इतकंच सांगा की तुम्ही त्याचं काम करणार आहात की नाही.
0: एखाद्या अशिक्षित बाईसारखं बोलू नकोस. या गोष्टी काही सोप्या नसतात. ऑफिसच्या कामाला काही नियम असतात, काही प्रोसिजर्स असतात, काही मर्यादा असतात. मी कमिटमेंट देऊ शकत नाही.
1: आणि मला हे पटेल असं वाटतंय की काय तुम्हाला? तुम्ही काय करू शकाल आणि काय करू शकणार नाही हे मला चांगलं समजतंय. हे पहा, तुम्ही सरळ सांगून टाका ना की मला हे काम करायचं नाहीये म्हणून.
0: हे बघ, मी तसं म्हटलेलं नाही.
1: तुम्ही तसं म्हणणारही नाही.
0: का?
1: कारण ती एक डायरेक्ट कबुली होईल ना आपल्या कोत्या मनोवृत्तीची. तो एक माझा जर सर्वसामान्य मित्र असता तर कदाचित तुम्ही हे काम केलंही असतं. कदाचित का, निश्चितच केलं असतं. पण मला त्याच्याविषयी आत्मीयता होती, त्याचं काहीतरी विशिष्ट स्थान होतं, ते तुम्ही सहन नाही करू शकत.
0: अग,
1: आणि माझी त्याच्याबद्दल तक्रारही नाही. पण तसं सरळ सांगा ना, उगाच औदार्याचा आव आणू नका. निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा.
0: तू फार बोलतेस.
1: पण खरं बोलते.
0: मी हे काम केलंच पाहिजे असा तुझा आग्रह का? पण तेच समजत नाही मला.
1: कारण तुम्हीच तसा शब्द दिलात त्याला.
0: हे बघ, मी कमिटमेंट दिलेली नाही.

0: असं तुम्हाला वाटतंय ना, मग नका करू, मला त्याचं काहीही सुख दुःख नाही।
1: अगं, एका फालतू गोष्टीवरून तुम्हाला वाद घालत बसली आहेस असं नाही तुला वाटत?
0: तुम्ही समजता तितकी ती गोष्ट फालतू नाही।
1: म्हणजे आता या विषयावर वाद घालायचा का तुला, तसं सांग।
0: ठीक आहे, विषय बंद। पुढच्या वेळेला फोन येईल तेव्हा सांगून टाका सरळ त्याला की मला जमणार नाही।
1: मी अजिबात सांगणार नाही, तुला काय सांगायचं ते तू सांगून टाक।
0: का म्हणून? आपली असमर्थता आपण आपल्या तोंडानं सांगून टाकावी।
1: हे बघ, मी घाबरत नाही। काय करतेस तू?
0: त्याचा फोन जोडून देते तुम्हाला।
1: हा, ठेव खाली। काय अडलंय का आत्ताच लगेच?
0: श्याम, तुम्ही या ना, या। अरे, आता तुझाच विषय चालला होता।
2: हा, माझा?
0: बस ना।
2: एनिथिंग रॉंग
0: का?
2: नाही, वातावरण जरा गरम वाटलंय म्हणून।
0: अरे, जरा अकॅडमिक डिस्कशन चाललं होतं। नाही म्हणजे नवरा बायकोंचं नेहमीचं भांडण, पण अकॅडमिक डिस्कशन म्हटलं ना की जरा वरच्या पातळीवरचं वाटतं ते।
2: नाही मग चालू दे तुमचं, मी आपला पुन्हा केव्हा तरी येईल।
0: अहो अहो, श्याम चाललाय।
1: बसा ना बसा। तसं काही विशेष नव्हतं।
2: नाही, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतोय याची मला जाणीव आहे। आय एम सॉरी फॉर दॅट।
0: अहो, त्यात त्रास कसला?
2: असं ते कुठे म्हणतायत पण? हे बा, मी आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतो याचा अर्थ असा नाही की माझा आपल्यावर विश्वास नाही, पण त्याचं काय आहे की हे काम माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे। मग साहेब, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना या कामात?
1: येऊ नये तसा, पण
2: तुम्ही दळमळीत बोलताय।
1: हे पहा, मी तुम्हाला फर्म कमिटमेंट काही देऊ शकत नाही।
2: पण सुरुवातीला तुम्ही?
1: हो, मला कित्येक गोष्टींची कल्पना नव्हती। हो,
2: सॉरी इफ आय एम रूड, पण मी असं धरून चालू की तुम्ही या बाबतीत काही करू शकणार नाही म्हणून।
1: दॅट्स बेटर, मी तसा प्रयत्न करेन, पण
2: असू दे। बरं, मी जर दुसरीकडून प्रयत्न केला तर तुमची काही हरकत नाही ना?
1: हो, माझी हरकत असायचा काय प्रश्न? गो अहेड, गो अहेड।
2: नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला कोणत्याही प्रकारे चान्सेस घ्यायचे नाही। माझं काम कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे एवढंच मी जाणतो। मी दुसरे प्रयत्न करीन, तुमची सदिच्छा मात्र माझ्या पाठीशी असू देत।
0: श्याम, आय एम व्हेरी सॉरी। अरे, पण यांना खरोखरच काही अडचणी आहेत रे, नाहीतर हे काम।
2: मी तुला काही दोष देतोय का? तू उगच काळजी करतेस, तू अजिबात काळजी करू नकोस। अगं, माझं काम होईलच, आणि ते झालं ना की मी जरूर पेढे घेऊन येईल। अच्छा, निघतो मी हेमा।
0: बर।
2: अच्छा साहेब।
1: हो बर, ओके,
0: झालं समाधान?
1: हे बघ हेमा, मला डिस्कस करायचं नाही, विषय संपलेला आहे।
0: आणि माझीही डिस्कस करायची इच्छा नाही, पण एकच सांगते, तू जिच्या आकर्षणात होतास ना, ती लांब सडक केसांची मुलगी मला जर कधी भेटली असती ना, तर प्रयत्न करूनही इतकं क्षुद्रपणाचं वागणं मला कधीच जमलं नसतं, कधीच जमलं नसतं।

0: बघ कोण आले ते. ए हेमा, कोणतरी आलंय वाटतं बाहेर.
1: मी आहे. गुड इव्हनिंग मिस्टर नाडकर्णी.
0: ओ हो, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. या ना, या या.
1: सॉरी, मी अपॉइंटमेंट न घेता चालो, बट लेट मी टेक अ चान्स. सुदैवान तुम्ही भेटलात, बरं झालं. हेमा, ही मिठाई घे. आणि साहेब, थँक्स अ लॉट.
0: म्हणजे तुम्ही मुद्दामून
1: तुम्हाला खिजवायला आलो असं समजू नका साहेब. मला स्वतःला इतका आनंद झालाय की तुम्हाला खिजवून आनंद मिळवण्याची गरज नाहीये. माझ्या आनंदाचा थोडासा वाटा तुम्हाला द्यायला आलोय, निर्मळ मनानं. प्लीज त्याचा स्वीकार करा.
2: तुमचं काम झालं?
1: अगदी 100% झालं.
2: त्याचं काम झालं, समजलं ना? आणि तेही तुमच्या मदतीशिवाय. चांगुलपणा दाखवायची संधी तुमच्या दाराशी चालून आली होती, ती तुम्ही लाथाडलीत. आपण नाही तर जगात दुसरं कुणीतरी कुणासाठी तरी उभं राहतं. श्याम, आय एम सॉरी फॉर यू.
1: तसं नाही ग.
2: नाही म्हणजे?
1: नाही, त्यांनी मला प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष

0: मदतच केली आहे.
1: म्हणजे ती कशी का?
0: तुमच्या नोटमधलं शेवटचं वाक्य सांगू. काय? मे नॉट बी रिजेक्टेड, मे बी ऍक्सेप्टेडच्या ऐवजी लिहिलेला. आणि तेवढंच पुरेसं होतं.
2: तुम्हाला कसं कळलं?
0: हे कसं कळू शकतं हेच तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला शक्य असून सुद्धा तुम्ही विचित्र का वागलात हे पण मी जाणलंय.
2: ते खोट आहे, साफ खोट आहे.

0: ते खोट आहे, साप खोट आहे. हे पाहत म्हणजे तसं काही नाही येते, पण
1: माझं कारण ऐकून न घेताच तुम्ही बोललात आणि तिथंच घसरलात. मी तुमच्या मनातली माझ्याविषयीची अडी समजू शकतो. म्हणजे ती समर्थनीय असं नाही. बायकोला एखादा जवळचा मित्र का असू नये, तो आपण का स्वीकारू नये? कारण सांगू, प्रबळ मालकी हक्काची भावना. पण मिस्टर नारकर्णी, मित्र हा शेवटी मित्रच असतो आणि पती हा पती. सुसंस्कारित स्त्री या मर्यादा जाणते आणि तशीच वागते. ती तशी वागणार नाही असं धरून चालणं हा तिच्यावरील विश्वासाला तडा देतं. तुम्ही उगाच भलतं काहीतरी डोक्यात घेतलं.
0: पण मी तुमच्या कामाच्या आड तर आलो नाही ना, मग झालं तर.
1: तो तुमचा चांगुलपणा होता. कारण चांगलं करायचं मनात असलं की कुणाचं वाईट करायचं धाडस तुमच्यात नाही. नाटकर्णी साहेब, कॉलेजमधल्या त्या वयातल्या गोष्टींना तसं गंभीर घ्यायचं नसतं, ते तात्पुरतं असतं. त्या गोष्टींना आठवून किंवा ऐकून हसू यायला हवं, गंमत वाटायला हवी. नाटकर्णी, यू हॅड टू बी स्पॉट. तुमची इनडिफरंट ट्रीटमेंट मी का सहन केली सांगू
2: का?
1: मला पाहायचं होतं बायकोच्या मित्राला नवरा कसा काय स्वीकारतो. खरं म्हणजे पाहायची मला गरजच नव्हती. तुमच्या एक गोष्ट कधीच लक्षात आली नाही. तुम्ही कधी मला विचारलंच नाही मी इथं नेमका कुणाच्या सांगण्यावरून आलो.
0: कुणाच्या?
1: खरं म्हणजे माझा पार्टनर इथे येणार होता.
0: बर.
1: पण त्याला बाहेरगावी जावं लागलं. हे काम तर अर्जंट होतं म्हणून मी आलो, त्याच्या बायकोची चिठ्ठी घेऊन.
2: तिचा काय संबंध?
0: हो ना,
1: तुझ्याशी नाही, यांच्याशी आहे. तुमच्या शेजारी राहणारी लांबसड केसांची मुलगी, तुम्हाला ती आवडायची खरं ना?
0: पण मी तिला तसं कधीच सांगितलं नाही, खरंच सांगितलं नाही तिला.
1: या गोष्टी सांगाव्या लागत नाही. आपण कुणाला किती आवडलोय हे स्त्रीला कुठल्याही वयात क्षणार्धात कळतं. तिनं मला सांगितलं की तुम्ही स्वभावानं फार सज्जन आहात, तुम्ही नक्की हे काम कराल. माझ्या नवऱ्याचं काम आहे म्हणून सांगा असं ती म्हणाली. ही विल नॉट से नो.
0: असं म्हणाली ती?
1: हो, तिची चिठ्ठी घेऊन मी आलो इथे आणि अकल्पितपणे इथं हेमाची गाठ पडली. चिठ्ठी मग मी बाहेर काढलीच नाही. म्हटलं मैत्रिणीच्या नवऱ्याचं काम पुरुष नक्की करील, पण पत्नीच्या मित्राचं काम आत्मीयतेनं करील का? करणार नाही असं मला वाटतं, पण ते मला कन्फर्म करायचं होतं. नवऱ्याच्या मैत्रिणी पत्नीनं निरोगी मनानं स्वीकारायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारा पुरुष स्वतःच्या पत्नीचे मित्र मात्र स्वीकारू शकत नाही. उलट कळत नकळत तो त्याचा तिरस्कार करतो. दॅट्स नो गुड मिस्टर नाटकर्णी, बी स्पोर्ट. ओके हेमा, फॉरगेट अबाउट इट. माझ्यामुळे तुमच्या संसारात हे वादळ निर्माण झालं. आय एम सॉरी अबाउट इट. माझ्याकडून शक्य तितकं शमवण्याचा प्रयत्न केला मी. आता दोघंही आपण हे सारं विसरून जाऊया आणि मला सुद्धा निघतो मी.
0: एक मिनिट, तुमचं बोलणं मी शांतपणे ऐकलं. आता मला तुम्हाला काही विचारायचं आहे.
1: विचारा ना.
2: अनिल, जाऊ दे ना.
0: नो, आता मला खरंच अडू नकोस हेमा, प्लीज. माझ्या बायकोला मी जो प्रश्न विचारला होता तोच आज तुम्हाला विचारतोय आणि मला खरं उत्तर हवंय तुमच्याकडून.
1: मी उत्तर टाळणार नाही.
2: अनिल, लीव इट.
0: थांब हेमा तू. हेमानं त्यावेळी तुम्हाला लग्नाचं विचारलं असतं तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं?
2: पण
0: मला उत्तर त्यांच्याकडून हवंय. मध्ये बोलू नकोस तू हेमा.
1: मी निश्चित हो म्हटलं असतं.
0: आय सी. तुम्ही असं काही विचारलं नाही त्याबद्दल थँक्स, मेनी मेनी थँक्स.
1: म्हणजे
0: तुम्ही जर विचारलं असतं तर माझ्या सारख्याला इतकी चांगली बायको कशी मिळाली असती. बरं, अच्छा, येत चला आता न संकोचता.

श्रोते आपण ऐकत होतात नवनाट्य कळत नकळत. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

आताच आपण कळत नकळत हे सुरेश खरे लिखित नभोनाट्य ऐकलं. सादरकर्ते होते विजय रणतिवे. यातील भूमिका आणि कलावंत हेमा ज्योती सोबण, अनिल रवी किरण झोळ आणि श्याम किरण गंगापूरकर.